करण्याची व्यवस्था सुनिश्चित करावी असं आवाहन केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून संबंधित नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. आयएनएस मंगरोल ही उथळ पाण्यात काम करणारी पाणबुडी रोधक नौका काल भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. मुंबई नौदलाच्या गोदीमध्ये काल हा कार्यक्रम झाला. पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल संजय वात्सायन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कोचीन शिपयार्डनं या नौकांची निर्मिती केली आहे. या नौकेमध्ये 80% स्वदेशी भाग वापरले आहेत. अशा 10 नौका यावर्षी नौदलात सामील झाल्या असून आणखी 8 नौका लवकरच सामील होतील असं वात्सायन म्हणाले. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये येत्या 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत 3 दिवसांच्या धार्मिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्य सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित करण्यात आलं असल्याची माहिती कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. 30 ऑक्टोबर रोजी ग्रामपरिक्रमेनं या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्यातील जवळपास 3,51,000 शेतकऱ्यांचा समावेश आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याची थकबाकी तपासून आधार प्रमाणीकरण करून घ्यावं असं आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेविषयी.
1: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2016 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेचा उद्देश मुख्यत्वे करून गरीब कुटुंबातील महिलांना स्वयंपाकाचं स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना प्रतिष्ठा आणि समान संधी मिळवून देणं हा होता. या योजनेअंतर्गत गॅस जोडणी महिलेच्या नावे देण्यात आली. या योजनेमुळे लाखो कुटुंबांची सरपण, शेणाच्या गोवऱ्या आणि प्रदूषण करणाऱ्या अन्य इंधनांपासून सुटका झाली. यामुळे महिलांचा वेळ वाचला आणि त्यांचा कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढण्यास मदत झाली. 2014 मध्ये देशात एलपीजी जोडण्यांची संख्या 14.5 कोटींच्या आसपास होती. 2026 मध्ये ही संख्या 33.39 कोटी पोहोचली. या मोहिमेचे फायदे केवळ स्वयंपाकघरापुरते मर्यादित नाहीत. स्वच्छ इंधनामुळे अनेक घरातील वायू प्रदूषण कमी झालं आहे. सरपण गोळा करण्यात जाणारा वेळ वाचल्यामुळे महिलांना शिक्षण आणि रोजगारासाठी अधिक वेळ देता येत आहे आणि महिलांसाठी अधिक संधीही उपलब्ध होत आहेत. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी पुण्याहून संध्या खान.
0: सौर ऊर्जेतील उद्योजकता आणि रोजगाराच्या संधी ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित सौर संवाद यात्रेचा काल अहिल्यानगर इथं आरंभ झाला. गोपाल काबरा फाउंडेशन आणि जीके एनर्जी यांनी आयोजित केलेली ही यात्रा राज्यातल्या 14 जिल्ह्यातून जाणार असून 18 ऑक्टोबरला या यात्रेचा पुण्यात समारोप होणार आहे. युवक आणि महिलांना सौर क्षेत्रातील व्यवसायासाठी प्रोत्साहित करून 1000 अधिक उद्योजकांना सक्षम करण्याचं उद्दिष्ट असल्याचं गोपाल काबरा यांनी सांगितलं. राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देऊन ग्रामीण विकासाचं काम करणारे नानाजी देशमुख यांचं कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन बीडच्या जनशिक्षण संस्थांचे संचालक गंगाधर देशमुख यांनी काल केलं. नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. चौदार तळे सत्याग्रहाचं यंदा शताब्दी वर्ष आहे. तसंच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचंही द्विशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठाननं राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेत राज्यातील विद्यापीठं आणि त्याअंतर्गत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाअंतर्गत जालना जिल्ह्यातील 600 क्षयरुग्णांना पोषण आहाराचं पाकिट देण्यात येणार आहे. सामाजिक दायित्व निधीतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्या हस्ते काल 10 रुग्णांना प्रातिनिधिक स्वरूपात पोषण

आहाराचं वितरण करण्यात आलं. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात आठवड्यापासून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. राज्य शासनानं पाणीपुरवठ्यात 10% कपात करण्याचे निर्देश दिल्यानंतर पुणे महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे. येत्या गुरुवारपासून म्हणजे 15 तारखेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यात येरवड्या इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मधु कांबीकर यांचं काल प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. बीड जिल्ह्यात माळेगाव खुर्द इथं जन्मलेल्या मधु कांबीकर यांनी तमाशातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. शापित हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर त्यांचे हेच माझं माहेर, रागू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला असे अनेक चित्रपट विशेष लोकप्रिय ठरले. लोकनाट्य, रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका अशा सर्व माध्यमांमध्ये त्यांनी अभिनय आणि नृत्यकला सादर केली. मधु कांबीकर यांच्यामुळे लावणीला जागतिक ओळख मिळाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मधु कांबीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली. हवामान. कोकणात आज तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ. एसआयआर प्रक्रियेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. तर काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडी रोधक नौका आयएनएस मंगरोल नौदलात दाखल. पुण्यात येत्या गुरुवारपासून पाणी कपात लागू. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो नमस्कार. 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. मंडळी कार्यक्रम आहे, सुरू आहे मनस्पर्शी आणि मी आदिती

0: श्रोताओ, याआधी आपण दिल्ली केंद्रावरून प्रसारित झालेला कार्यक्रम ऐकला आणि त्यानंतर आता आपण मनस्पर्शीमध्ये गप्पा मारायला सुरुवात केलेली आहे. शारदीय नवरात्राच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. खरं तर आपल्याला अनेक गप्पा मारायच्या होत्या आज, परंतु वेळेअभावी आता मनस्पर्शीची वेळ संपत आलेली आहे. तर आपली पुन्हा भेट होणारच आहे. ठीक 11 वाजता आपण एक प्रायोजित कार्यक्रम ऐकणार आहोत. त्यानंतर 11:05 आपण जी नवरात्र विशेष मालिका सुरू केलेली आहे त्याअंतर्गत आपण एक छान मुलाखत सुद्धा ऐकणार आहोत. आणि त्यानंतर अर्थातच ठीक 12 वाजता आपण रंजक सफरमध्ये आपली भेट होणारच आहे. तर मंडळी, त्यासाठी ऐकत रहा FM गोल्ड.
1: सता जन्मा समोजिताना सता

0: श्रोतेहो, मी जसं मगाशी म्हणाले त्याप्रमाणे आता मनस्पर्शीमध्ये इथेच थांबायची वेळ झालेली आहे. यानंतर ठीक 11 वाजता आपण ऐकू शकणार आहात प्रायोजित कार्यक्रम तन्विशता तन्वी हर्बल, आणि त्यानंतर ठीक 11:05 आपल्या हॅशटॅग नवदुर्गा या मालिकेअंतर्गत आपण एक खास विशेष अशी मुलाखत ऐकणार आहोत. आणि त्यानंतर अर्थातच मी जसं मगाशी म्हणाले त्याप्रमाणे ठीक 12 वाजता रंजक सफरमध्ये आपली भेट होणारच आहे. अर्थातच नवीन विषय, गप्पा, प्रश्नमंजुषा हे सगळं असणार आहे. तर त्यासाठी नक्की नक्की ऐकत रहा FM गोल्ड. आणि आता ठीक 11 वाजता आपण ऐकू शकणार आहात प्रायोजित कार्यक्रम तन्वी हर्बल.
1: जाहीर सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असे नाही. धन्यवाद.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत तन्वी हर्बल्स तन्विशता टॅबलेट्स. आता आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम तन्विशता आरोग्य सल्ला. आज आपल्याला आरोग्य सल्ला देणार आहेत तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे.
3: नमस्कार.

0: श्रोते हो, मी तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेंदळे आपलं मनापासून स्वागत करते. निरोगी राहण्यासाठी, तेजस्वी त्वचा, दाट केस, शक्तीस्फूर्तीसाठी रोज घ्या बेस्ट टॉनिक 2 तन्विशता टॅबलेट्स. खाणं नीट तर आरोग्य नीट, म्हणून तर तेलातुपाचं योग्य वंगणही आहारात हवं. गॅसेस, अंगदुखीचा त्रास होऊ नये म्हणून रोज घ्या डायजेस्टिव्ह वातशांती टॅबलेट्स. सतत सर्दी खफाचा त्रास असेल तर जेवण झाल्यावर फळं खाऊ नका. संध्याकाळी फळं खा आणि सर्दी घसादुखी असेल तर संथ कफ आणि खोकला आणि घोरण्यावर घ्या तन्वी ज्येष्ठा टॅबलेट्स. वाढीच्या वयात मुलांना पोळी भाजी आमटी भात असं पौष्टिक घरगुती जेवण द्या. मुलांचे मित्र बना आणि त्यांना द्या अश्वयष्टी टॅबलेट आणि स्टुडंट्स टॉनिक ओजसा टॅबलेट. सुडौल बांध्यासाठी रोज घरचा केर काढला, लादी पुसली, खाली बसून मांडी घालून जेवायला बसलं तरी पुरेस आहे. सोबत फिटनेससाठी रोज घ्या स्वीट स्लिम टॅबलेट. एखादा तरी सोन्याचा दागिना अंगावर जरूर घाला आणि त्वचेला द्या सोन्याची झळाळी. त्याबरोबर रोज घ्या जनरल टॉनिक शतजीवंती टॅबलेट. चवनप्राशचा आगळं वेगळं रूप म्हणजे नैसर्गिक हर्बल तन्वी प्राशम. पाण्यात घालून रोज हर्बल कोल्ड ड्रिंक तन्वी प्राशम प्या आणि फिट राहा. फिशर स्पाइसचा त्रास असणाऱ्यांनी रोज सुरणाची भाजी खा, भरपूर पाणी प्या आणि रोज घ्या तन्वी त्रिफळासत्व आणि तन्वी ज्येष्ठा टॅबलेट. आपल्या मुलांना जेवण नीट चावून खायला शिकवा. नुसतं अन्न गिळलं तर आतड्यात कुजून जंतांचा त्रास होतो. त्यासाठी रोज रात्री घ्या तन्वीची वर्मेक्स टॅबलेट. बॉडी शेपअप करायला आणि अंगदुखी गुडघेदुखीवर केतकी आणि तन्वी तिला पेन ऑइलचा मसाज करा. सकाळी उठल्यावर गोड टूथपेस्ट ऐवजी चिमूटभर धवलदंती पावडरने ब्रश करा आणि दातांचं आरोग्य उत्तम ठेवा. केसांचं आरोग्य उत्तम ठेवायचंय, मग पौष्टिक आहार, शांत झोप, आनंदी मन हवं. तन्वी शता तन्वी प्राशम घ्या आणि सोबत केस धुवायला वापरा तन्वी अँटी डँड्रफ हेअर वॉश लोशन आणि बघा केसांचं आरोग्य कसं उत्तम राहतं. केसांच्या उत्तम आरोग्यासाठी रोज केशबला तेल लावा आणि आठवड्यातनं एकदा जास्वंद जॉय पावडरचा आणि कोंडा असेल तर डँड्रफेंट पावडरचा लेप लावा. केस गळणं, केस पिकणं यावर रोज घ्या तन्वी शता तन्वी प्राशम. केसांना लावा केशकलपिनीचा लेप आणि केशकीर्ती लोशनने केस धुवा. आपला चेहरा असतो आपल्या सौंदर्याचा आरसा. याचं जतन करण्यासाठी रोज लावा तन्वी स्किन क्रीम आणि चेहरा ताजा तवाना टवटवीत ठेवा. गालावर गुलाब फुलण्यासाठी रोज घ्या तन्वी गोरेक्स टॅबलेट आणि पिंपल्स रुक्षतेवर निस्तेज त्वचेला तन्वी स्किन लोशन लावून चेहरा तेजस्वी ठेवा. त्वचेचं काळवंडण्यापासून संरक्षण करायचं असेल तर रोज लावा सुगंधी तन्वी गंधा फेस पावडर आणि चेहऱ्याचं सौंदर्य खुलवा. अंडर आय सर्कल्स तळपायाच्या 10 तन्वी सॉफ्ट घृत क्रीमचा मसाज करा आणि चेहरा त्वचा बनवा रेशम रेशम. पायाच्या भेगा, खाज, काळे डाग, अलर्जीवर उपटन जॉय लोशनने त्वचा धुवा, त्वचा निरोगी तेजस्वी बनवा. उज्ज्वल नितळ मुलायम त्वचेसाठी रोज तन्वी शता तन्वी प्राशम घ्या आणि रोज पपई जॉय लोशनने चेहरा धुवा आणि आकर्षक दिसा. वृक्ष निस्तेज अलर्जिक त्वचा असेल तर कुकुंबर जॉय लोशनने चेहरा धुवा आणि चेहरा बनवा सॉफ्ट सॉफ्ट. पिंपल्स काळ्या डागांवर पिंपल टोन पावडरचा लेप लावा. काळवणलेल्या त्वचेला कनका लेप लावून उज्ज्वल बनवा आणि सोबत घ्या तन्वी शता आणि तन्वी प्राशम. कापणे भाजणे जखमेवर लिप बाम किशन मलम लावून त्वचा तेजस्वी ठेवा आणि डोकेदुखी गुडघेदुखीवर तन्वी ऑइनमेंट लावा. त्वचा नितळ मृदू मुलायम राहण्यासाठी वृक्ष निस्तेज त्वचेला केसांना लावा अलोवेरा जॉय पावडरचा लेप. डॉक्टर पुष्कराज, डॉक्टर मानसी, डॉक्टर रुचा हे तन्वी संचालक आणि सर्व तन्वी पॅनल डॉक्टर्स घंटाळी ठाणे आणि दादर इथल्या तन्वी हर्बल क्लिनिक मध्ये रोज फ्री चेकअप साठी हजर असतात. तेव्हा तुमच्या कुठल्याही आरोग्य समस्येवर आजच आपल्या तन्वी डॉक्टरांचा मोफत सल्ला घ्या. न चुकता तन्वी पुस्तिका वाचा जी मोफत आहे आणि त्याचबरोबरीने सर्व तन्वी प्रॉडक्ट्स केमिस्ट कडे उपलब्ध आहेत. ऑनलाईन सुद्धा www.tanviherbals.com वर तुम्ही खरेदी करू शकता.
1: तन्वी हर्बल क्लिनिक, रोज फ्री चेकअप. डॉक्टर मानसी तन्वी क्लिनिक 9833683021. डॉक्टर रुचाज तन्वी क्लिनिक 9082911530. तन्वी दादर क्लिनिक 9833683621. तन्वी हर्बल्स ऑफिस 9820075813. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते तन्वी हर्बल्स, तन्वी शता टॅबलेट्स.
2: श्रोते, आत्ताच आपण ऐकला प्रायोजित कार्यक्रम तन्वी हर्बल्स.

श्रोतेहो नमस्कार. 100.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्ड प्रसारण सेवा मंडळी. कार्यक्रम सुरू होतो युवा तरंग आणि युवा तरंगमध्ये आज आपण ऐकू शकणार आहात नवरात्र विशेष हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमाअंतर्गत कॉन्टेंट क्रिएटर मृदुला सुर्वे यांची सीमा निकम शिरोडकर यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे एफ एम गोल्ड प्रसारण सेवा आणि आज 100.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर हॅशटॅग नवदुर्गा या मुलाखत विशेष मालिकेत मी आरजे सीमा निकम शिरोडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, काही स्वप्न ही आपण ठरवून पाहतो, पण काही स्वप्न अशी असतात जी परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपण स्वप्न पाहणं सोडत नाही. आजच्या आपल्या पाहुणींचा प्रवासही असाच आहे. एका बाजूला मायक्रोबायोलॉजीचं शिक्षण, फार्मा इंडस्ट्रीमधला 6 वर्षांचा अनुभव आणि दुसऱ्या बाजूला डिजिटल मार्केटिंग आणि फ्रीलान्सिंगमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा ध्यास. विशेष म्हणजे त्यांचा हा प्रवास सुरू झाला तो त्यांच्या प्रेग्नेन्सीच्या काळात. तेव्हाही अनेक संकटांचा सामना त्यांनी केला, मात्र हार मानली नाही आणि आज स्वतःची ओळख निर्माण करण्यासोबतच 300 पेक्षा जास्त महिलांना त्यांच्या कौशल्याच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी त्या मार्गदर्शन करत आहेत. तर श्रोते हो, जाणून घेऊया त्यांचा हा संघर्ष, मेहनत, जिद्द आणि यशापर्यंतचा प्रवास त्यांच्याच शब्दात. स्वागत करूया कंटेंट क्रिएटर, डिजिटल मार्केटर, फ्रीलान्सर मृदुला सुर्वे यांचं. मृदुलाजी, तुमचं आकाशवाणीच्या एफ एम गोल्ड 100.1 MHz या वाहिनीवर आमच्या सर्व रसिक श्रोत्यांतर्फे मनापासून स्वागत आहे.
1: थँक्यू सो मच. सगळ्यात पहिले तर आकाशवाणी मुंबई एफ एम गोल्ड वाहिनीतर्फे मला इथे बोलवण्याबाबतीत मला सगळ्यांचे आभार मानायचे आहेत, कारण माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव आहे आणि मला असं वाटतं कदाचित मी ब्लेस्ड फील करते की मला इथून तुमच्या सगळ्यांमार्फत ह्या गोष्टी शेअर करायला मिळतात, लोकांसोबत बोलण्याचं आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचं. सोबतच माझा हा जो काही संघर्षाचा प्रवास आहे तो तुमच्या सगळ्यांसोबत पोहोचवण्यासाठी मला खूप जास्त आनंद होईल.
0: आणि नवरात्री सण सुरू आहे तर तुम्हाला नवरात्री या सणाच्या सुद्धा अनेक शुभेच्छा.
1: तुम्हाला सगळ्यांना सुद्धा नवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा.
0: धन्यवाद. तर आता मुलाखतीला आपण सुरुवात करतोय आणि अर्थात माझा पहिला प्रश्न हा अगदी साधा आहे, तो म्हणजे तुमचा हा प्रवास नेमका कुठून सुरू झालाय? म्हणजे फार्मा इंडस्ट्रीमध्ये चांगलं करिअर असताना डिजिटल मार्केटिंग आणि फ्रीलान्सिंगकडे वळलात, म्हणजे हा निर्णय का बरं घ्यावा लागला?
1: सगळ्यात आधी तर मला हे सांगावं असं वाटतंय की मी MSc मायक्रोबायोलॉजी नक्कीच केलंय, बट कुठेतरी मला नंतर असं वाटलं की जॉबमध्ये करिअर जेव्हा केलं सुरू मी तेव्हा 6 वर्ष फार्मा इंडस्ट्रीमध्ये, मग तिथे एक्झिक्युटिव्ह मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून मी 6 वर्ष काम केलंय, बट फायनली 30,000 मी नोकरीपर्यंत पोहोचू शकले होते. आणि कुठेतरी मग तेव्हासुद्धा वाटायचं की नाही, हे आपल्यासाठी नाही बनलेलं आहे, म्हणजे जी कॅपेबिलिटी माझ्यामध्ये आहे ते मी ह्याच्यासाठी नाही आहे की मी माझ्यामार्फत जर कोणाला मदत होईल तर ते माझ्यासाठी जास्त चांगलं ठरेल असं मला वाटतंय. सो मला कधीच असं मनापासून वाटलं नाही की जॉब हा माझ्यासाठी बनलेला आहे. सो मग मी ध्यास घेतला. हे सगळं सुरू झालं माझ्या लग्नानंतर, जेव्हा मला मुंबईतला जॉब सोडावा लागला आणि लग्नानंतर मला पुण्याला शिफ्ट व्हावं लागलं. मग त्या कारणास्तव मग तेव्हा असं होतं की खूप सारे वॉक इन इंटरव्ह्यूज दिले, त्यानंतर 1500-2000 गर्दीमध्ये कधीच वाटलं नाही की आपला इथे कधी नंबर लागेल या लोकांमध्ये. त्यामुळे मग मी खूप जास्त डिप्रेस्ड फील केलं त्यावेळेला सुद्धा. मग नंतर विचार केला की नको, आपल्याला हे सगळं नाही करायचंय, आपल्याला असं काही करायचंय ज्याने स्वतःचं सुद्धा आयुष्य चेंज होईल आणि आपण इतरांचं आयुष्य सुद्धा घरातून चेंज करू शकतो. अँड फॉर्च्युनेटली तेव्हाच मला समजलं की मी प्रेग्नंट आहे. ह्या कालावधीमध्ये जवळजवळ मला वाटतं 4-5 महिने गेले की मी 4-5 महिने जॉबलेस होते. खूप जास्त डिप्रेस्ड फील केलं, बिकॉज एक मुलगी जी लग्नाआधी खूप जास्त इंडिपेंडंट होती, जी कधीही 1 रुपयासाठी कुणावर डिपेंडंट नव्हती, ती कदाचित 10 रुपयाच्या कोथिंबीरसाठी सुद्धा तिच्या नवऱ्यावर डिपेंड राहायला लागली होती. तर मला असं वाटतं कदाचित तोच माझा दिवस होता जिथे माझं सगळं डिसिजन चेंज झाला माझं पूर्ण माझ्या आयुष्याला घेऊन. आणि मग मी विचार केला की नाही, आपल्याला असं काहीतरी आयुष्यात करायचंय की हे परत दिवस आपल्याला नाही बघायचं. मग मी असंच एकदा सोशल मीडिया बघताना माझ्याकडे असं रील आलं

0: मला की जिथे आपण डिजिटल क्षेत्रात खूप काही करू शकतो, अनेक कौशल्य शिकू शकतो, ते सुद्धा घरातून. मग मी विचार केला हे का नाही करू शकत, असंही आपल्याला प्रेग्नन्सी आहे त्याच्यामुळे आपण कुठे बाहेर जाऊन तर वर्क नाही करू शकत किंवा अनेक महिला करतात. बट माझ्या एंडने मला असं होतं की नाही, तू काहीतरी असं कर जे घरातून तू करू शकशील, तुझ्या बाळाला सुद्धा वेळ देशील आणि नंतर कधी तुला जॉबची गरजच पडू नये. सो हा सगळ्यात मोठा मला असं वाटतं माझ्यासाठी मोटिव्ह होता की हे सगळं सुरू करण्यामागे. आणि हेच की जे फायनान्शियल स्ट्रगल आपण हे 4-5 महिने बघितले ते माझ्या मुलाला मी दाखवू नये किंवा माझ्या बाळाला जे कोणी येणार आहे माझ्या गर्भात वाढतंय त्याच्यासाठी मला हे नाही पुन्हा करायचंय. सो मग मी अशा प्रकारे मी सुरुवात केली आणि मी अनेक कौशल्य शिकायला सुरुवात केली. आता ह्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट होती ती म्हणजे की कंटेंट क्रिएशन, जे की आजकाल खूप जास्त स्कोपमध्ये आहे. आपण बघितलंय की ह्या गोष्टीला खूप जास्त डिमांड आहे. 10 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी कंटेंट क्रिएशन सुरू केलं होतं आज ते लोक कुठे आहेत? कदाचित आज जे डॉक्टर इंजिनियर जितकं महिन्याला कमवत नाहीत, कदाचित ते लोक जास्त त्याच्यापेक्षा कमाई करतात आणि त्यांची स्वप्न पूर्ण करतात. सो मला वाटलं आपण हे का नाही करावं, आणि जर आपण लोकांना चांगल्या गोष्टी जर दाखवू शकतो ह्यामार्फत तर का नाही. सो म्हणून मग मी सुरुवात केली आणि खरं सांगावं तर लोकांना विश्वास बसत नाही पण माझ्याकडे अकाउंटमध्ये 1 रुपया सुद्धा नव्हता. मग मी कोर्सेससाठी फीस भरण्यासाठी मी लिटरली बाहेरून पैसे घेतले आणि त्यांना आश्वासन दिलं की मी 1 महिन्यामध्ये तुमचे पैसे रिटर्न करेन. मग मी कौशल्य शिकायला सुरुवात केली आणि त्यावेळेला माझ्या प्रेग्नन्सीचा लाईक 2-3 महिना काहीतरी होता जेव्हा मला कळलं होतं की मी प्रेग्नंट आहे. मग असं हळूहळू करता करता दिवस गेले पण मी खूप जास्त रेस्ट पण नाही घेतला आणि खूप जास्त स्वतःला असं मागे पण नाही ठेवलं. मी नेहमी शिकत राहायचे, म्हणजे जेवण करताना, मी भांडी घासताना, म्हणजे प्रत्येक वेळी मी स्वतःला त्या ट्रेनिंग इकोसिस्टममध्ये ठेवलं जिथून मला कुठेतरी माझ्यामध्ये चेंज येत होता. मला असं वाटलं आपण घरात राहून खूप छान करतोय, मग ह्याच्यामुळे मला खूप जास्त प्रोत्साहन येत गेलं की नाही मी करू शकतो. तू ज्याच्यासाठी सुरुवात केली आहेस ना मृदुला, हे तू नक्की करू शकते आणि तू इतर महिलांना सुद्धा प्रेरित करू शकते, हे मला सगळ्यात महत्वाचं वाटलं. आणि 26 दिवसांमध्ये खरं सांगावं तर माझी पहिली जी डिजिटल इन्कम आहे ती आली आणि ती 10,000 रुपये होती दिवसाची. आणि दिवसाची 10,000 रुपये आणि मला इतकं छान वाटलं त्या दिवशी. मी सुरुवात केली होती पण कुठे स्वतःला वाटलं नव्हतं की बाबा हे सगळं मी करू शकेन कधीतरी आयुष्यात, पण त्या दिवशी डोळ्यांवर खरंच विश्वास नव्हता. आणि ह्या सगळ्यांमध्ये सुरुवातीला सपोर्टला कोणीच नव्हतं, माझे मिस्टर सुद्धा नव्हते. त्यांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी जसं इतरांना फेक वाटतात त्याच प्रकारे हे सुद्धा त्यांना फेक वाटत होतं. मग ज्या दिवशी माझी सुरुवात झाली त्या दिवशी मी त्यांना दाखवलं की माझी असं असं माझा रिझल्ट आलेला आहे बघा तुम्ही, म्हणजे ऑनलाईन इन्कम खोटं नाही आहे, हे खरं आहे. सो अशा रीतीनं मग त्यांचा सपोर्ट हळूहळू चालू झाला. हा सगळा प्रवास मी तर म्हणून माझ्यासोबत माझ्या बाळाने केलेला आहे. येस. त्यानंतर खरं सांगावं तर असे दिवस जात गेले पण मी ज्यांच्याकडून पैसे घेतले होते त्यांना मी 1 महिन्याच्या आत रिटर्न सुद्धा केलं.
1: तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी कोर्स हा शब्द उल्लेख केला,
0: राईट,
1: पण याविषयी थोडंसं अधिक जाणून घ्यायला.
0: येस. सो असा एक गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही अनेक कौशल्य शिकू शकता. आय डिजिटल प्रेनॉर म्हणून एक गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही अनेक कौशल्य, म्हणजे मला असं वाटतं आत्ता 62 पेक्षा जास्त कौशल्य तिथे एका ठिकाणी तुम्हाला एका पॅकेजमध्ये मिळतात जिथून तुम्ही लाईफ टाईमसाठी हे सगळे स्किल शिकू शकता. आणि हे सगळे जी कौशल्य आहेत ना ह्याच्या मार्फत तुम्ही स्वतःला आत्मनिर्भर सुद्धा करू शकता, सोबतच तुम्ही इतरांचं आयुष्य सुद्धा चेंज करू शकता. आणि ह्यामध्ये सगळ्यात पहिले मी कंटेंट क्रिएशन शिकले, त्यानंतर व्हिडिओ एडिटिंग शिकले, सोबत कॉपी रायटिंग शिकले, ऑटोमेशन शिकले, अनेक अशी कौशल्य जी ॲज अ मायक्रोबायोलॉजिस्ट मला कधीच माहिती नव्हतं की मी ह्या क्षेत्रात कधी वळेन आणि इतकी स्केल करू शकेन.
1: मग यासाठी तुम्हाला काही शुल्क आकारावं लागलं?
0: येस, डेफिनेटली आकारावं लागलं. खूप मिनिमल अमाऊंट होती ऍक्च्युली. हे जे रिझल्ट आहेत ना माझे ह्याच्या प्रमाणात तर ते खूपच जास्त कमी शुल्क आहे असं मला वाटतंय.
1: आणि हे ठिकाण कुठे होतं जे तुम्ही शिकला, म्हणजे ते तुम्ही ऑनलाईन शिकत होतात की तिथे जाऊन कुठे ठिकाण होतं ते?
0: सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की मी हे सगळं घरातून शिकले माझ्या मोबाईलच्या माध्यमातून आणि इंटरनेटच्या माध्यमातून. आणि खरं सांगावं तर आजकाल मोबाईल आणि इंटरनेट सगळ्यांकडे आहे बट त्याचा योग्य उपयोग होत नाही. आणि कदाचित मी त्याच मार्फत लोकांना हे सांगू इच्छिते की तुमच्या हातात जो मोबाईल आहे ना त्याच्याने दुसऱ्या लोकांची नक्कीच कमाई होते बट तुमची होत नाहीये. त्यामुळे तुमच्याकडे पैसे येतील असं तुम्ही काय करता ह्याकडे नक्की लक्ष द्यायला हवं.
1: अगदी. या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्याकडून आज जाणून घेणार आहोत आणि आमच्या ज्या महिला श्रोत्या आहेत त्यांना सुद्धा आम्ही सांगणार आहोत की तुम्ही सुद्धा घर बसल्या कौशल्य विकसित करू शकता. पण त्याआधी एक छोटस छानसं गीत ऐकूयात आणि आपल्या या मुलाखतीच्या छान गप्पांकडे पुन्हा एकदा बघूयात.

0: हॅशटॅग नवदुर्गा या मुलाखत विशेष मालिकेत आज आपण गप्पा मारतोय डिजिटल मार्केटर फ्रीलान्सर मृदुला सुर्वे यांच्याशी. आणि मृदुलाजी, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही सांगितलं की तुम्ही तुमच्या प्रेग्नन्सीच्या काळात हा प्रवास सगळा सुरू केला, पण त्यावेळी तुम्ही नेमकी सुरुवात कशी केली? म्हणजे पहिलं काय केलं तुम्ही? सगळ्यात आधी मोबाईलचा उपयोग तुम्ही केलात, म्हणजे नेमकं काय केलं?
1: सो सगळ्यात पहिले तर मोबाईलच्या माध्यमातून मी ह्या वेबसाईटवर रजिस्टर केलं होतं आणि त्याच्यासाठीच मी पैसे दुसऱ्यांकडून अरेंज करून घेतले होते, जसं मी याआधी सुद्धा सांगितलं. जेव्हा मी हे स्टार्ट केलं त्यावेळेला मला असं अनेक वेळेला जाणवलं की मला थोडंसं हे नाही समजत आहे किंवा असे काही तांत्रिक गोष्टी आहेत ज्या मला नाही माहिती आहेत, बिकॉज बिईंग अ मायक्रोबायोलॉजिस्ट माझ्यासाठी हे सगळं खूप नवीन होतं. बट माझ्याकडे आता दुसरा मार्ग नव्हता ना की बाबा घरात पण राहून करायचं आहे आणि बाहेर पण नाही जायचंय, बाळासोबत वेळ पण घालवायचा आहे पुढे जाऊन. मग तुला आत्ता जे काही आहे ते करायचंच आहे मृदुला, तर तुझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे, डुबे या तेरे. ह्या मार्गाशिवाय दुसरा आता काहीच मार्ग नाही आहे, त्यामुळे मी शिकायला सुरुवात केली. मी प्रचंड शिकणारी व्यक्ती आहे, म्हणजे मी एक मिनिट सुद्धा मला अजूनही आठवत नाही. आता ह्या गोष्टीला 2 वर्ष झालेली आहेत, मला आज सुद्धा आठवत नाही मी एक मिनिट कधी वाया घालवलेला आहे शिकण्याच्या बाबतीत.
0: ही जिद्द कुठून आली आहे? म्हणजे तुमच्या आयुष्यात असं काय घडलंय की त्याने तुम्ही इतक्या स्ट्रॉंग झाला आहात आणि इतका सकारात्मक दृष्टिकोन?
1: सो मी हे आधी सुद्धा सांगितलं राईट की 10 रुपयाच्या कोथिंबीरसाठी जेव्हा मला नवऱ्याकडे 10 रुपये मागावे लागले होते ना, तो दिवस कदाचित माझ्या आयुष्याचा खूप मोठा टर्निंग पॉईंट ठरला की मृदुला तू ह्या आयुष्यात काय करतेस, तू MSc मायक्रोबायोलॉजी झालेली आहेस, तू 30,000ची नोकरी केलेली आहेस आणि आज तुझ्यावर अशी काय वेळ आली की तुला दुसऱ्यांकडे पैसे मागावे लागतात. भले नवरा आपलाच आहे बट ते तुझ्या खिशातले पैसे नाही आहेत, किंवा तुला जे हवंय ते तू कधीही विकत घेऊ शकत नाही जे तू आधी घेऊ शकत होतीस. आणि कदाचित आजही माझ्यावर वेळ आहे आणि उद्या बाळाला जर काही हवं असेल आणि मला द्यायचं असेल तर मला सुद्धा मागावं लागेल. सो मला हे मागायचं नव्हतं कधीच आणि कदाचित ही शिकवण मी माझ्या वडिलांकडूनच घेतलेली आहे, जे आता सध्या माझ्यासोबत नाही आहेत, बट येस त्यांच्यासाठीच हे सगळे स्वप्न कुठेतरी मी पूर्ण करते.
0: वा, खूप छान. मृदुलाजी, तुम्ही आता थोड्या वेळपूर्वी सांगितलं की नवऱ्याची सुरुवातीला तुम्हाला पाठिंबा नव्हता किंवा त्यांना विश्वास बसत नव्हता, आणि ते अगदी स्वाभाविक आहे कारण की आजकाल ऑनलाईन इतके फ्रॉड होत असतात, इतकी फसगत होते आपली, त्यामुळे अगदी स्वाभाविक होतं. मात्र तुमच्या सासरच्यांची त्यांची रिएक्शन काय होती?
1: हे खूपच जास्त शेअर करते की मी जेव्हा सुरुवात केली होती ना तेव्हा पहिले 6 महिने तर मी कुणालाच सांगितलं नव्हतं.
0: बरं,
1: कुठल्याच ठिकाणी मी पब्लिसिटी केली नव्हती. मी माझं जे काही सोशल मीडिया अकाउंट होतं त्यावर सगळ्या फॅमिली मेंबर्सना ब्लॉक केलं होतं, जस्ट बिकॉज म्हणजे मला स्वतःला विश्वास नव्हता की मी म्हणजे जे काही मी नवीन सुरू केलंय इथे मी कुठपर्यंत पोहोचू शकेल हा कदाचित मलाच थोडासा विश्वास नव्हता. आणि म्हणून मग म्हटलं सांगितलं नको, मला कोणाची एनर्जी नाही अट्रॅक्ट करायची आहे, आयदर निगेटिव्ह ऑर पॉझिटिव्ह. सो मला फक्त स्वतःला हे सांगायचं होतं की नाही, तू स्वतःला पुश कर, जेव्हा तुझे रिझल्ट येतील ना त्यावेळेला तू नक्की हे सगळ्यांना सांग आणि ते खूप अभिमानाने तू सांगू शकशील. सो म्हणून सगळेच जण ब्लॉक होते जोपर्यंत मी माझ्या घरात 25 लाखाची ट्रॉफी आणली नाही.
0: वा, पण मग ते नातेवाईकांना कळलं नाही का? त्यांनी कधी विचारलं नाही का की काय तू सोशल मीडियावर दिसत नाही?
1: नाही, ऍक्च्युली कधी कधी माहिती पडायचं सुद्धा. ऍक्च्युली कसं सोशल मीडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे ना जिथे खूप जास्त गोष्टी लपून नाही राहू शकत, सो अनेक लोकांना माहिती सुद्धा पडत होतं, खूप जण विचारत सुद्धा होते. बट हे नेहमीच असतं की जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर असता ना तेव्हा ही गोष्ट मी सुद्धा खूप नोटीस केलेली आहे की तुम्हाला घरच्यांकडून तितका सपोर्ट नाही मिळणार जितके बाहेरचे लोक जे कदाचित तुम्हाला ओळखत सुद्धा नाही आहेत किंवा जे कदाचित तुमच्या कुठल्याच नात्यामध्ये नाही आहेत, ते लोक तुम्हाला खूप जास्त सपोर्ट करतात, खूप प्रोत्साहित करतात की अजून तुम्ही चांगलं करावं.
0: बरोबर. तुम्ही कोणता व्हिडिओ पहिला शूट केला होता तो लक्षात आहे का?
1: पहिला दिवस जेव्हा मी कंटेंट शूट करायला घेतला माझ्याकडे ट्रायपॉडसाठी सुद्धा पैसे नव्हते, जे की फक्त हार्डली 700-800 रुपयामध्ये एक ट्रायपॉड येतो. सो ते सुद्धा घेण्यासाठी पैसे नव्हते. मग मी किचनचे जे कंटेनर असतात, डबे असतात आपले मुगडाळीचे कडधान्यांचे, हे डबे एकावर एक रचून असं त्यावर मोबाईल ठेवायचे आणि मग तिथून शूट करायचे. सो अशी माझी कंटेंट क्रिएशनची प्रवास आता सुरू झालेला आहे आणि तो तेव्हा सुरू झालेला प्रवास आज माझं स्वतःचं ऑफिस सेटअप मी घरात केलेला आहे.
0: अच्छा, पण मग तो व्हिडिओ काय, त्याचा विषय काय होता?
1: विषय असा होता की तुम्ही घरात राहून ही कौशल्य शिकू शकता जी मी सुद्धा करते. आणि कदाचित त्या पहिल्या व्हिडिओला माझ्या 2 दिवसातच 1,000+ व्ह्यूज आले होते आणि कदाचित मला तेव्हाच समजलं होतं की मृदुला जिथे बाकीचे लोक 500 व्ह्यूज किंवा 10-15 व्ह्यूज साठी सुद्धा स्ट्रगल करतात तिथे तुला इतका स्कोप मिळतोय म्हणजेच तू नक्की ह्याच्यासाठीच बनलेली आहे. आणि तेव्हा मी ठरवलं की आता थांबायचं नाहीये, कोणी काही

0: बोलू देत, कोणी कितीही निगेटिव्हिटी आपल्यापर्यंत पोहोचू देत, पण आपण थांबायचं नाही. आणि सगळ्यात मोठं मोटिवेशन माझ्या पोटात वाढत होतं, जे की माझं बाळ आहे, सो मी त्याच्यासाठी कधीच नाही थांबले. म्हणजे मी कोणाकडे लक्षच नाही दिलं की कोण काय म्हणतंय किंवा कोणापर्यंत आपण काय पोहोचवतोय. फक्त मला इतकंच माहिती होतं की माझ्यासारख्या अनेक स्त्रिया ज्या घरात अडकून आहेत बाळ झाल्यानंतर, लग्नानंतर, त्यांना मला घरात राहून कुठेतरी प्रोत्साहित करायचंय. अनेक गोष्टींमार्फत तुम्ही इन्कम करू शकता, कमाई करू शकता, हे मला खूप आपुलकीने त्यांना सांगावं असं वाटतं. आणि कदाचित याचमुळे आज 2 वर्षांमध्ये मी 300 पेक्षा जास्त महिलांना स्वावलंबी करण्यामध्ये यशस्वी ठरलेली आहे.
1: आणि मृदुलाजी, माझा तुम्हाला एक प्रश्न पुढचा असा आहे की तुम्ही महिलांना मार्गदर्शन करता, मग त्यात प्रामुख्याने कोणत्या गोष्टी आणि कोणते कोणते विषय तुम्ही त्यांना त्यात सांगता?
2: तर आपल्याकडे एक ना अनेक असे 62 कोर्सेस आहेत, आणि ह्यामध्ये तुम्ही व्हिडिओ एडिटिंग पासून त्याचसोबत तुम्ही सोशल मीडियावर कसं तुमचा पर्सनल ब्रँड, म्हणजेच काय की तुम्ही स्वतःची ओळख कशी निर्माण करू शकता. आता मी सुद्धा, तुम्हाला माहिती आहे की मी मायक्रोबायोलॉजिस्ट होते, बट आज मी युट्यूबवर किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इतक्या चांगल्या पर्सनल ब्रँड क्रिएट केलेला आहे, तो सगळ्या ह्या गोष्टी शिकूनच. आता ह्याचसोबत तुम्ही आणखी एक ज्या गोष्टी करू शकता, त्या म्हणजेच की अनेकांना शेअर मार्केट शिकायचं असतं किंवा अनेकांना म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचं असतं, बट ते एक्झॅक्टली कसं आणि कुठून सुरुवात करायची हे सुद्धा त्यांना माहिती नसतं. तर ह्याबाबत सुद्धा, म्हणजे ओव्हरऑल फायनान्शियल नॉलेज सुद्धा तुम्हाला इथे दिलं जातं. याचसोबत जर ज्या महिलांना घरातून त्यांचं क्लाउड किचन सुरू करायचं आहे, म्हणजेच काय की तुमच्याकडे एक छान कला आहे, जे की आपण म्हणतो पाककला, बट ती कला तुमच्याकडे आहे पण त्यातून तुम्ही पैसे तर नाही मिळवतच, तर तेच तुम्ही कसं करू शकता ह्याचा सुद्धा एक कोर्स आहे. याचसोबत आता तुम्हाला माहितीच असेल की AI म्हणजेच काय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जे ऑलमोस्ट सगळीकडेच आता ओव्हरपॉवर करते. म्हणजे कदाचित उद्या जाऊन ज्या लोकांकडे AIचं नॉलेज आहे ना, त्यांना कदाचित प्रमोशन मिळतील, आणि ज्या लोकांकडे ते नाही आहे त्यांना डिमोशन होऊन जाईल किंवा त्यांची नोकरी जाऊ शकते. कारण आता टेक्नॉलॉजी इतक्या फास्ट जाती आहे ना, की आपण जर टेक्नॉलॉजी सोबत जर आपण कधी ग्रो नाही झालं ना, किंवा अपडेट नाही केलं ना आपण स्वतःला, तर मला असं वाटतं आपण कुठेतरी आउटडेटेड म्हणूनच ओळखले जाऊ, आणि मग आपण बाहेरच्या जगात तितक्या कॉन्फिडन्सने नाही वावरू शकत. कारण मला माहितीये, मी 2 वर्षापासून मी ज्या काही स्किल शिकले, मी घरातून राहून ज्या काही मीटिंग घेते, माझ्या स्टुडंट सोबत मी जे काही त्यांना मार्गदर्शन करते, हे सगळं मी घरातून करते. यासाठी मला कुठेही कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जॉब करण्याची गरज पडली नाही, बिकॉज ह्या सगळ्या गोष्टी मी घरातून शिकले, माझ्या बाळासोबत राहून शिकले. आणि ह्याच सगळ्या गोष्टी अनेक जण शिकू शकतात, म्हणजे व्हिडिओ एडिटिंग म्हणा किंवा सोशल मीडिया मॅनेजमेंट म्हणा, तुम्ही डिझायनिंग करू शकता, पोस्टर डिझाईन करू शकता, ई बुक बनवू शकता. म्हणजे ई बुक बनवल्यानंतर ती तुम्ही जर मार्केट केली, कशी मार्केटिंग करायची, ई बुक मधून कसे पैसे मिळवायचे, अगदीच तुम्ही 200 रुपयाला जरी एखादी ई बुक जरी ऑनलाईन तिथे टाकलीत ना, तरी सुद्धा लोक खूप आरामात त्याच्या टॉपिकनुसार ते खरेदी करतात. आणि मला असं वाटतं असे 20 लोकांनी जरी तुमची ती ई बुक खरेदी केली ना, तुमचा नाही म्हटलं तरी महिन्याचा खूप छान एक खर्च निघू शकतो. सो असे अनेक कोर्सेस आहेत ज्याच्यातून तुम्ही शिकू शकता, आणि तुम्ही सुद्धा घरातून राहून फायनान्शियली इंडिपेंडेंट होऊ शकता.
3: वा वा वा. तुमची 7व्या महिन्यात प्री मॅच्युअर डिलिव्हरी झाली होती आणि त्यात सी सेक्शन झालं होतं, आणि तुमच्या बाळाचे 20 दिवस NICU मध्ये होतं, ते अतिशय नाजूक आणि हा कठीण काळ होता. कसा सामना केला या सगळ्या गोष्टींचा तुम्ही?
0: त्या मी स्वतःला सांगितलं होतं की मृदुला तुझ्याकडे 9 महिने आहेत. म्हणजे एक आई काय विचार करते जेव्हा तिचं बाळ गर्भात वाढत असतं, की तुझ्याकडे 9 महिने आहेत, जे काही तुला करायचं ह्या 9 महिन्यात करायचंय. सो मी विचार केला की मला जे काही शिकायचं ना, मी ठीक आहे व्हिडिओ एडिटिंग शिकते, कंटेंट क्रिएशन शिकते, मी ऑटोमेशन शिकते, मी अनेक असे कौशल्य शिकते जे माझ्या बिझनेससाठी खूप जास्त पुढे मला नेतील. बट मला असं वाटलं की माझ्याकडे 9 महिने आहेत, बट 7व्या महिन्यामध्येच माझी ती डिलिव्हरी झाली. आणि मला खूप जास्त असं झालं की आत्ता काय, कारण हे इतकं जास्त स्ट्रेसफुल होतं माझ्यासाठी की कुठलीच आई विचार करत नाही की आपली 7व्या महिन्यात डिलिव्हरी व्हावी, किंवा हे आपल्या विचारातच नसतं कधी. आणि हे अनपेक्षित गोष्ट माझ्या बाबतीत घडली, आणि विच वॉज अ व्हेरी रेअर केस की माझ्या बाबतीत ॲब्रेप्शिओ प्लॅसेंटा नावाचं एक म्हणजे डिसीज नाही म्हणू शकत, बट इट्स अ कॉन्सिक्वेन्स जिथे आई आणि बाळ हे दोघंही म्हणजे झुंज करत असतात मरणातून आणि जीवनातून. सो इथे असं होतं की 1 सेकंदाचा सुद्धा उशीर झाला असता तर कदाचित मी आणि माझं बाळ दोघांपैकी काहीतरी एकच राहू शकलं असतं.
3: आणि त्यावेळी त्या क्षणातून सुद्धा तुम्ही फिनिक्स पक्षासारखी उडी घेतलीत आणि तुमच्यासोबत तुमचं बाळ होतंच. मंडळी, आपल्या सगळ्यांना बाळासाठी गड चढणारी हिरकणी माहितीच आहे. तेव्हा हिरकणीने आपल्या बाळासाठी गडाची वाट पार केली होती, आणि आज माझ्या समोर एक अशी आई बसलेली आहे जिचं बाळ पोटात असल्यापासूनच तिने डिजिटल विश्वात स्वतःची वाट निर्माण केली. काळ बदलला, माध्यमं बदलली, पण तिची जिद्द मात्र तीच आहे. मृदुलाजी, तुम्ही सांगत होतात अधिक याविषयी, तुमच्या प्री मॅच्युअर डिलिव्हरी बद्दल, तर याविषयी अधिक जाणून घ्यायला आवडेल.

0: तर प्रीमॅच्युअर डिलिव्हरीमध्ये झालं असं की डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं की मृदुला तुझी प्रीमॅच्युअर डिलिव्हरी करावी लागणार आहे, तेव्हा मी फक्त स्वामींचं नाव घेत होते. जे काही आहे, जसं काही आहे, जे तुम्ही माझ्या पत्रात देणार आहात ते अगदी सुखरूप द्या. आणि कदाचित माझ्या बाळाचा रडण्याचा आवाज येईस तोवर मला माहितीसुद्धा नाही मला किती टाके पडले. मी पूर्ण माझं सी सेक्शन पाहिलेलं आहे, तरीसुद्धा मला कधी असं वाटलं नाही की मी कुठेतरी हार मानणार आहे. तेव्हासुद्धा मी इतकी जास्त स्वामींना प्रार्थना करत होती की माझं बाळ सुखरूप बाहेर यावं, त्याला काहीही अशी इजा होऊ नये की जेणेकरून त्याला काहीतरी भविष्यात काही प्रॉब्लेम होईल. सो जेव्हा माझ्या बाळाचा रडण्याचा आवाज आला तेव्हाच कदाचित माझं सगळं तिथे प्रयत्न यशस्वी झाले आणि डॉक्टरांनी सुद्धा खूप जास्त साथ दिली, मी तर असं म्हणेन. आणि स्वामींचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेतच. जेव्हापासून मी हा निर्णय घेतला, जेव्हापासून माझं बाळ माझ्या पोटात वाढत होतं, त्या दिवसापासून स्वामींची साथ मला आहे, ती आज तागत आणि पुढे सुद्धा राहणार आहे. जेव्हा माझ्या बाळाला एनआयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आलं ना, त्यावेळेला आता माझ्याकडे एकच तो दिवस होता की मी एका हॉस्पिटलमध्ये आणि माझं बाळ एका हॉस्पिटलमध्ये होतं. सो मग विचार केला की त्याच्यापर्यंत आपल्याला लवकरात लवकर पोहोचायचं. सो माझ्या या बिझनेसमध्ये जर मी एखाद्याचं गॅप घेतलं असेल किंवा जे मी म्हटलं की मी एक मिनिट सुद्धा वाया घालवलं नाही आहे, कदाचित मी ते फक्त 24 तास, जिथे माझा मोबाईल माझ्या हातात नव्हता जेव्हा मी सी सेक्शन झालं होतं माझं, आणि जेव्हा आपण अगदीच बेडरिडन असतो आणि तुम्ही काहीच करू शकत नाही, काहीच हलू शकत नाही हात पाय, अशा स्थितीत मी असताना फक्त माझ्या बिझनेसमध्ये मी गॅप दिला होता. बट जेव्हा मी सी सेक्शन नंतर जो फर्स्ट वॉक असतो, सगळ्यांना माहिती तो किती पेनफुल असतो, बट मला तो सुद्धा त्रास आठवत नाही, कारण माझं इतकं असं होतं की मला माझ्या बाळापर्यंत पोहोचायचे.
1: बरोबर.
0: सो तिथे पोहोचेपर्यंत माझं असं होतं की नाही आता त्याच्यासाठी करायचे, आतापर्यंत तू स्वतःसाठी झगडतच होतीस, आता तुला त्याच्यासाठी करायचंय. सो माझं बाळ जेव्हा जन्माला आलं ते हार्डली 1.5 किलोचं होतं. सो 1.5 किलोचं असताना ते अगदीच इतकं नाजूक की त्याला श्वासाचा प्रॉब्लेम होता, ब्लड क्लॉट जे माझ्या प्लॅसेंटाच्या मागे होते तर ते सुद्धा त्याने थोडेसे गिळले होते. सो ते सुद्धा संक्षनने काढण्यात आले असे. आणि एनआयसीयू म्हटलं की खर्च आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे
1: अगदी,
0: की तो असा हजारांमध्ये कधीच नसतो. म्हणजे दिवसाचा खर्च इतका मोठा असायचा की मग मला असं वाटायचं की कुठेतरी हे स्किल्सच तुझे आता कामी येणार जे तू हे 7 महिने शिकलीस. मी ज्या दिवशी बाळाच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले त्या दिवशी डॉक्टर अनेक ट्रायल्स करत होते बाळाच्या श्वासनलिकेवर किंवा त्याच्या अन्ननलिकेवर. हे जेव्हा मला टाईम मिळाला ना, त्यावेळेत मी आराम केला नाही. मी एकच माझं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक रील टाकली होती आणि ती 3 मिलियन गेली होती.
1: बापरे. त्यावेळी तुम्ही हॉस्पिटलमध्ये
0: होते, येस, आणि ती 3 मिलियन टच झाली ते सुद्धा 2 दिवसांमध्ये. आणि माझ्याकडे 700 इन्क्वायरीज एका दिवसाला. हॉस्पिटलमध्ये बाळ आणि हे सगळं हँडल करणं इतकं इझी नव्हतं
1: अगदी,
0: म्हणजे त्याचे मेडिकलचे खर्च म्हणा किंवा सगळ्या गोष्टी. बट येस, फॉर्च्युनेटली माझ्या दोन्ही साईडचे, म्हणजे माझ्या सासरची आणि माहेरची मंडळी माझ्या सोबत होती, त्यामुळे त्यांचा खूप जास्त मोरल आणि इमोशनल सपोर्ट माझ्यासोबत होताच. मग मी विचार केला की नाही, आता जो काही तुला वेळ मिळतो ना त्यासाठी तू थांबू नकोस, तू थोडंसं कदाचित स्वतःला पुश केलंस ना तर कदाचित हे दिवस तुझे कायमस्वरूपी बदलू शकतात. आणि तसंच काहीसं झालं. सो हॉस्पिटल बेडवर असताना सुद्धा मी दिवसाला 25-30 हजार कमवत होते.
1: अच्छा.
0: ह्या डिजिटल स्किल्सच्या द्वारे. आणि त्यामुळे जे काही दिवसाचे खर्च होते ना, त्याचा कधीच मला असं प्रेशर वाटलं नाही की खर्च येतोय किंवा खर्च वाढतोय. जितके बाळ होती ना तिथे, मी असंही बघितलेलं आहे की 500 ग्रामचं बाळ सुद्धा अनेक, म्हणजे खर्च ज्यांना, जे पॅरेंट्स आहेत बरोबर आहे, त्यांना खर्च हे खूप जास्त वाजवी वाटत होते. म्हणजे की इतकं आम्हाला नाही परवडत आहे तर आम्ही आमच्या बाळाला दुसरीकडे शिफ्ट करतोय. आणि मग त्याच वेळेला मला जाणवलं की माझे ही कौशल्य माझ्यासाठी किती काम केलेले आहेत, जे मी 7 महिने मेहनत दिली आहे, जे मी दिवस रात्र कष्ट केलेले आहेत, हे कुठेतरी आता फळाला आलेले आहेत. आणि मला माझ्या बाळाला शिफ्ट करण्याची वेळ आली नाही जस्ट बिकॉज पैसे नाही आहेत माझ्याकडे.
1: बापरे, ही जिद्द खरंच. पण मला आता एक असा वेगळा प्रश्न पडलाय मृदुलाजी, की बऱ्याचदा आपण काय म्हणतो ना की माझ्या खासगी आयुष्यात काय चाललंय हे मला कोणाला सांगायचं नाहीये. जसं तुम्ही मगाशी सांगितलं की नातेवाईकांना ब्लॉक केलं होतं, कारण तुम्ही एका प्रवासाकडे चालला होता जो तुम्हालाही माहिती नव्हता.
0: बरोबर.
1: की तो तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे.
0: बरोबर.
1: पण तुमच्या एवढ्या खासगी आयुष्याला तुम्ही जेव्हा असं सगळ्यांपर्यंत पोहोचवता, तेव्हा नेमकं मनात काय असतं? म्हणजे की आता आपल्याला आपलं कौशल्याच्या मार्फत आपल्याला 2 पैसे गोळा करायचे आहेत, की नाही नाही नाही आता माझ्याबरोबर अशी घटना घडलेली आहे आणि बघा मी यातून कशी उभी राहतीये, हे सांगायचं असतं, नेमकं काय म्हणणं असतं अशा वेळी?
0: म्हणजे माझं जे माइंड आहे ना, हे खूप क्रिएटिव्ह माइंड आहे. आणि हे मला ह्या कौशल्यांमधून शिकूनच कळलं की मृदुला तुझ्यामध्ये हे पोटेन्शियल आहे, जे मला आधी माहिती नव्हते जेव्हा मी जॉब करत होते. सो मला असं वाटलेलं की हे व्हिडिओ एडिटिंग म्हणा किंवा व्हिडिओ क्रिएशन म्हणा, हे सगळं मी नाही करू शकत. बट ज्या वेळेला माझ्याकडे अशा आयडियाज यायच्या ना, त्यावेळेला माझी रील पण अगदीच मला वाटतं 7-8 सेकंदाची होती ती रील. आणि तीच 3 मिलियन क्रॉस झाली, ज्याच्यामध्ये फक्त मी

0: त्यांना माझा व्हॉट्सअपचा नंबर दिला होता.
1: अच्छा.
0: आणि ती रील ह्याच मार्फत होती की प्री मॅच्युअर डिलिव्हरी मध्ये सुद्धा एक आई थांबली नाही.
1: बरं.
0: ती तेव्हा सुद्धा शिकत होती. ती हॉस्पिटल बेडवर असून सुद्धा जर शिकू शकते तर तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्की काय करताय. हा एक प्रकारचा मला संदेश द्यायचा होता की जर मी थांबत नाहीये इतक्या कठीण प्रसंगी तर मग तुमच्याकडे कदाचित ह्या अडचणी नसताना तुम्ही का थांबताय. सोर्स आहेत आपल्याकडे, त्याचा का चांगला उपयोग करू शकत नाहीये. सो हा माझा मोटिव्ह होता आणि कदाचित तीच गोष्ट लोकांना खूप जास्त मनाला लागली आणि त्याच्यातूनच खूप जास्त लोक माझ्यापर्यंत एन्क्वायरी करताना आले. मी दिवस रात्र म्हणजे 10 मिनिटं मध्ये फक्त रेस्ट घ्यायचे आणि मी पुन्हा ह्या सगळ्या कामासाठी लागायचे, कारण की 1.5 तासाने बाळाचं फिडिंग म्हणा किंवा अनेक गोष्टी असतात एनआयसीयू मध्ये ज्या करताना तुम्हाला वेळेची कमतरता पडते, पण मला जो काही मिनिट मिळत होते मला ते सुद्धा मी वाया घालवलेले नाहीयेत.
1: वा. थोडस मागे जाऊया. तुम्ही म्हणालात की तुम्ही तो कोर्स केला आणि त्यानंतर तुम्ही हळूहळू स्वतःचे व्हिडिओ अपलोड करत गेलात.
0: बरोबर.
1: पण मग मला हा मुळात प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्हाला हे कसं कळलं की आपल्याला हे जमतंय, किंवा तुम्हाला सुचल्या कशा एवढ्या कथा? तुम्ही पुस्तकं खूप वाचता का?
0: मला पुस्तकांची सुद्धा आवड आहे, जी कदाचित प्रेग्नन्सीमध्ये थोडंसं म्हणजे जेव्हापासून मी ह्या गोष्टींकडे वळले कौशल्य शिकण्याकडे तेव्हा थोडंसं ते माझं ब्रेक झालं होतं कुठेतरी, बिकॉज मी कौशल्य शिकण्यामध्ये इतके गुंतून गेले होते आणि त्याचसोबत प्रेग्नन्सी असल्यामुळे नाजूक क्षण असतो एका आईच्या जीवनातला, तो एका स्त्रीच्या जीवनातला. सो तेव्हा स्वतःकडे काळजीपूर्वक बघणं आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा वेळ जात होता. त्यावेळेला कुठेतरी मला असं वाटत होतं मृदूला पुस्तक वाचणं कुठेतरी कमी झालेलं आहे.
1: म्हणजे मग लग्ना आधीच सगळं हे तुमचं सुरूच होतं, म्हणजे मायक्रोबायोलॉजी जरी तुम्ही केलं असलं
0: तरी पुस्तक वाचन करायचे.
1: अच्छा.
0: म्हणजे मला खूप पुस्तकं वाचायला आवडतात आणि ते सुद्धा अशी पुस्तकं ज्याच्याने आपलं आयुष्य खूप जास्त परीने बदलू शकतं.
1: एखादं तुमचं आवडीचं पुस्तक सांगू शकता आमच्या श्रोत्यांसाठी?
0: खूप जास्त जे मला आवडतं ते म्हणजे आपण जिंकू शकता.
1: बरं.
0: शिवखेड्यांचे बुक आहे आणि इतके म्हणजे प्रत्येक एका वाक्यामध्ये इतकं जास्त मोटिवेशन, इतकं जास्त प्रोत्साहन की कुणीच ते बुक वाचून नंतर थांबू शकत नाही असं मला वाटतं.
1: वा वा वा. आणि मग ते जेव्हा तुम्ही व्हिडिओ करायचात तेव्हा कधी असं वाटलं का की अरे नाही अमुक एखादा व्हिडिओ मला जमतच नाहीये, किंवा बऱ्याच महिलांचं काय असतं ना, अरे मी चांगलीच दिसत नाहीये, किंवा अरे मला नाही जमत आहे एवढ्या सगळ्या टेक्नॉलॉजी, किंवा अरे बघा आता कोणीतरी हसणार मला, अरे मला फोडच आलाय चेहऱ्यावर, अशा पण खूप छोट्या छोट्या गमतीशीर गोष्टी असतात. तुमच्याविषयी असं काय होतं?
0: नाही, माझ्या बाबतीत असं होतं की मी जशी आहे तशी मला लोकांना दाखवायचे. मग मी एक आई आहे, सो आई कधीच पूर्ण मेकअप मध्ये बाळाला सांभाळू शकत नाही. सो तिचे केस विस्कटलेले असतात, तिचं जे काही प्रेझेंटेशन असतं, ओव्हरऑल जे काही कपडे असतात ते सुद्धा कधी कधी खूप जास्त चांगले नसतात.
1: बरोबर.
0: त्या स्थितीमध्ये नसतात जेव्हा ती बाळ सांभाळते. सो मी जे काही आहे ते मी खरं दाखवत गेले लोकांना आणि कुठेतरी तेव्हाच लोक माझ्याशी कनेक्ट करत गेले आणि ह्याचमुळे 1.5 वर्षामध्ये माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 33,000 फॉलोअर्स पर्यंत मी पोहोचले होते.
1: वा वा वा, छान. श्रोतेव, असं म्हणतात की तुमचा स्वतःचा स्वतःवर विश्वास असला ना तर तुम्हाला या जगात काहीही अशक्य नाहीये, आणि मी मृदुलाजी यांच्या या प्रवासातून हेच मला सुद्धा कळतंय की खरंच तुमची जिद्द असायला हवी आणि तुम्हाला क्लिअर असायला हवं की मला आयुष्यात काय हवंय, आणि हेच आपण मृदुलाजी यांच्याकडून जाणून घेतोय. आता पुन्हा एकदा वेळ झालेली आहे एका सुंदर अशा गीताची. या गीतानंतर आपली पुन्हा भेट होणारच आहे. ऐकत रहा FM गोल्ड.

0: हॅशटॅग नवदुर्गा या मुलाखत विशेष मालिकेत आज आपण गप्पा मारतोय डिजिटल मार्केटर फ्रीलान्सर मृदुला सुर्वे यांच्याशी. आणि मृदुलाजी, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की या प्रवासात, म्हणजे जेव्हा तुम्ही ही सुरुवात केली, जेव्हा तुमचं बाळ तुमच्या गर्भात होतं, तेव्हा आणि आतापर्यंत अनेक असे अपयशाचे किंवा निराशेचे क्षण आलेच असतील अर्थात, पण एखाद्या क्षणी कधी असं वाटलं का की आता बस पुरे झालं, आता मी माघार घेते, आणि त्यानंतर तुम्ही काय असं पुन्हा केलं की उभ्या राहिलात, किंवा त्या क्षणी असं वाटलं का की आता थांबावं, तो क्षण कुठला होता?
1: तो क्षण होता तो म्हणजे की माझ्या आयुष्यातलं जेव्हा माझं हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जे होतं, जिथे मी 33,000 फॉलोअर्स पर्यंत पोहोचले होते, ते अचानक सस्पेंड झालं.
0: बरं.
1: ते सुद्धा अचानक अशामुळे की अनेक फेक अकाउंट्स माझ्या नावाने उघडले गेले आणि ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा लोकांनी चुकीच्या पद्धतीने वापर करायला सुरुवात केला होता, त्यामुळे माझ्या ओरिजिनल आयडीला अनेक रिपोर्टिंग येत गेले आणि ह्यामुळे माझं जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं अकाउंट होतं हे सुद्धा सस्पेंड झालं. आणि त्यावेळेला जवळजवळ मला आठवते की मला असं वाटतं मी माझी मेहनत जी आहे ना पूर्णपणे जी 1.5 वर्ष दिली होती प्रेग्नन्सीमध्ये आणि बाळ झाल्यानंतर सुद्धा, सो कुठेतरी असं वाटलं की नाही तू हरतीयस किंवा हे काय झालं अचानक असं, हे नाही व्हायला पाहिजे होतं. पण पुन्हा एकदा माझ्या मनात तेच आलं, कारण असं एक आहे ना, आपण ज्यांच्या सोबत राहतो किंवा आपण ज्या 4 व्यक्तींसोबत राहतो तसेच 5वी व्यक्ती तुम्ही घडत असता. सो मला असं वाटतं मी ज्या इकोसिस्टीममध्ये काम करते किंवा मी ज्या इकोसिस्टीममध्ये ज्या लोकांसोबत राहते, ज्या विचारसरणीसोबत राहते, तिथे मला असं सांगणारे कोणीच नाहीत की मृदुला तू हे करू शकत नाही.
0: वा.
1: सो अनेकांनी मला एकच गोष्ट सांगितली की मृदुला तुझं अकाउंट गेलंय ना फक्त, तुझ्याकडून कौशल्य तर कोणी हिरावून घेतली नाहीयेत.
0: खूप मोठी गोष्ट सांगितली.
1: पुन्हा करू शकतेस,
0: अगदी
1: पुन्हा उभी राहू शकतेस. सो मग मलाही वाटलं की अय हो नक्कीच, मी तर नक्कीच करू शकते. सो मी पुन्हा माझं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मी येण्याचा पुन्हा निर्णय घेतला आणि यावेळी थोडंसं वेगळ्या पद्धतीने मग मी युट्यूब माध्यमातून लोकांसमोर आले.
0: तोपर्यंत युट्यूब नव्हतं?
1: नव्हतंच. मला युट्यूबचा व्हाय सुद्धा माहिती नव्हता.
0: म्हणजे जसं एक नवीन कौशल्य
1: नक्कीच येस. पण ह्याच्यामध्ये सुद्धा आणखी एक चांगली गोष्ट ही आहे की ही कौशल्य आयुष्यभर तुमच्या सोबत असतात, तुम्ही जेव्हा हवं तेव्हा शिकू शकता.
0: बरोबर.
1: सो त्यामुळेच मी जी काही इन्व्हेस्टमेंट केली आहे फर्स्ट टाइम ह्याच्यामध्ये ती कुठेतरी सार्थकी लागते हळूहळू असं मला वाटतंय. आणि युट्यूबच्या माध्यमातून जेव्हा मी इतर लोकांचे व्हिडिओ पाहायचे तेव्हा मलाही कधीतरी तेव्हा वाटायचं की मी सुद्धा असं काही करू का किंवा ब्लॉगिंग स्टार्ट करू का, पण नंतर वाटायचं की नको, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी सारखा एकदम नाजूक क्षण आहे तो, हे सगळं मला लोकांसमोर आणायचं नव्हतं. म्हटलं एक जो योग्य क्षण असेल त्यावेळेला मी नक्कीच सगळ्यांसमोर येईन आणि माझी जी काही हा प्रवास आहे तो नक्कीच आणेन. आणि कदाचित हाच तो क्षण होता जेव्हा मला असं वाटलं आता आपण काहीतरी वेगळं करूया. मग युट्यूब स्टार्ट केलं आणि युट्यूबवर लोकांनी मला प्रचंड प्रतिसाद दिला. म्हणजे कदाचित जे लोक माझी वाट पाहत होते की मृदुला आता दिसत नाहीये कुठेतरी, मला पर्सनली खूप सारे मेसेज यायचे की ताई तू अगं दिसत नाहीयेस, आम्हाला खूप जास्त प्रोत्साहन मिळतं तुझ्या गोष्टी पाहून किंवा तुझे जे काही स्टोरी स्टेटस तू टाकतेस ते पाहून खूप आम्हाला मोटिवेशन मिळतं, आम्हालाही वाटतं की खूप काही करावं. मग कदाचित असं वाटलं की आपण हे लोकांपर्यंत काही ना काहीतरी चांगलं पोहोचवतोय ह्याचीही पावती आहे, मग का नाही करायला.
0: बरोबर.
1: आणि त्या युट्यूबमध्ये सुद्धा 1 महिन्यामध्ये मी 1,000 फॉलोअर्स सबस्क्रायबर पर्यंत पोहोचले होते.
0: वा वा.
1: आणि त्यात सुद्धा 2 महिन्यामध्ये माझं युट्यूब सुद्धा मॉनिटाईज मी केलं याच कौशल्यांच्या तरफ.
0: आता ही एक सकारात्मक बाजू झाली.
1: बरोबर.
0: पण याच्यामध्ये एक नकारात्मक बाजू अशी आहे ती म्हणजे ट्रोलिंग, नेगेटिव्ह कमेंट्स किंवा साधे कमेंट सुद्धा. तुम्हाला कधी याचा सामना करावा लागलाय का?
1: हो हो नक्कीच. मला असं वाटतं की मीच नाही, युट्यूबवर येणारी प्रत्येक व्यक्ती किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर येणारी प्रत्येक व्यक्ती ही या ट्रोलिंगचा भाग बनते. किती वेळा तर तुम्हाला माहिती असतं की तुम्ही पुढे जाताना बरेच लोक तुम्हाला बघू शकत नाहीत. सो इथेही असं काहीच होतं की अनेक फेक अकाउंट्सवरून सुद्धा असे कमेंट्स यायचे की तुम्ही लोकांना फसवू नका किंवा तुम्ही हे असं जे काही बोलताय हे सगळं खोटं आहे, अनेक लोक ह्याच्यामध्ये फसले जात आहेत वगैरे. बट माझ्याकडे म्हणजे अशाही स्त्रिया आहेत, आई आहेत, ज्यांनी अगदीच त्यांच्या बाळाचं एखादं सोनं नाणं सुद्धा गहाण ठेवून पैसे इथे भरलेले आहेत आणि त्यांनी दिवसाला नाही नाही म्हटलं तरी 20-25 हजार इन्कम केलेली आहे. म्हणजे जितकं त्यांनी इन्व्हेस्ट सुद्धा नाही केलं ना त्याच्यापेक्षा जास्त कदाचित त्यांनी कमवलेले आहेत.
0: पण मग ह्या निगेटिव्ह कमेंट्स ना ज्या कुठल्याही असतात त्याला तुम्ही रिप्लाय करता की तुम्ही इग्नोर करता?
1: स्टार्टिंगला रिप्लाय करते, बट मला असं वाटतं जर येस ह्या मानसिक बुद्धीला जर आपण रिप्लाय करू शकतो तरच मी करते, तिथेच मी माझी एनर्जी देते, अदरवाइज मी ह्या कमेंट्सना इग्नोर करते. कारण मला असं वाटतं ना कधीच तुम्ही तुमची एनर्जी अशा गोष्टींवर खर्च केली ना जिथे ना त्या पर्सनला फरक पडणार आहे आणि ना तुमच्या आयुष्यात काही बदल होणार आहे, तिथे तुम्ही वेळ आणि तुमची एनर्जी नाही घालवावी.
0: मृदुलाजी, तुम्ही सांगितलं की तुमच्या मार्फत महिला पोहोचतात ते तुमच्या चॅनेल मार्फत, युट्यूब मार्फत.
1: बरोबर.
0: मात्र आता सोशल मीडियावर आपली सहज फसगत सुद्धा होत

0: बरोबर
1: जसं तुम्ही सांगितलं की तुमचं अकाउंट सुद्धा सस्पेंड झालं कारण की अनेक फेक अकाउंट उघडल्यामुळे. तर असे जेव्हा फेक अकाउंट असतात किंवा फेक माहिती जेव्हा मिळतं तर त्यातून आपण कसं ओळखायचं की हे योग्य आहे की अयोग्य आहे ते.
0: सगळ्यात पहिली गोष्ट जी मी सांगेन की जे एक ओरिजिनल अकाउंट असतं त्याच्यामध्ये नेहमी काही ना काहीतरी अपडेट्स येत असतात
1: बर.
0: जे तुम्हाला फेक अकाउंटवर नाही मिळत कारण ती व्यक्ती ती नसतेच जी तिच्या आयुष्यातले काही भाग दाखवत असते. म्हणजे जसं मी माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माझ्या बाळाचे काहीतरी चलचित्र दाखवत असते किंवा मी स्वतःच्या आयुष्यातले असे काही क्षण दाखवते जिथे मी काही गोष्टी मॅनेज करते एकटीने ह्या गोष्टी मी शेअर करत असते असं ते फेक अकाउंट नाही दाखवू शकत. त्यामुळे त्यांच्या अकाउंटवर कधीच कुठल्याही स्टोरीज तुम्हाला दिसणार नाहीत. याचसोबत जर तुम्ही पाहिलं की असेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जिथे एक ओरिजिनल अकाउंट असतं त्यामध्ये हायलाइट सुद्धा असतात
1: बरोबर
0: बट फेक अकाउंटला तुम्हाला ते हायलाइट सुद्धा दिसणार नाहीत बिकॉज त्यांच्याकडे ते बनवूच शकणार नाहीत ना कारण की ते स्टोरीजच टाकत नाही त्याच्यामुळे ते हायलाइट बनवूच शकत नाहीत.
1: बरोबर.
0: याचसोबत ते आपला डाऊनलोड केलेला कंटेंट त्यांच्यापर्यंत टाकतात त्यांच्याकडे टाकतात त्यामुळे त्याची ओरिजिनल कंटेंटची जी काही क्वालिटी असते ती सुद्धा डिक्रीज झालेली असते.
1: बरोबर.
0: आणखी एक गोष्ट जी म्हणजे की त्यांचं फॉलोअर्स पेक्षा फॉलोईंग जास्त असते कारण ते फेक असतं.
1: बरोबर.
0: त्यांना फॉलोईंग करावं लागतं जस्ट बिकॉज त्यांना हे दाखवावं लागतं की हे आमचं ओरिजिनल अकाउंट आहे. याचसोबत जर तुम्हाला आणखी एक जी महत्वाची गोष्ट ती म्हणजे की ओरिजिनल अकाउंटला व्हेरीफाईड अकाउंट म्हणजेच ब्ल्यू टिक असणं किंवा युट्यूबला जरी म्हणाल किंवा व्हॉट्सअप म्हणाल ह्याला सगळ्यांना व्हेरीफाईड टिक येतं आणि जेव्हा तुम्ही युट्यूब म्हणाल तर मॉनिटाईज एकदा चॅनल तुमचं झालं ना तर ते एकाच चॅनलवर होऊ शकता तुम्ही म्हणजे तुमचा जे काही खरं अकाउंट आहे ना त्याच्यावर. बरोबर आहे. आणि अशा गोष्टींमार्फत जेव्हा तुम्ही आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्या ज्या काही महिला आहेत ना ह्यांच्याकडून एक मोठी चूक होते त्या म्हणजे की कुठेतरी असं आपल्याला ऐकायला मिळतं की 500 रुपयांमध्ये असे कोर्सेस जिथे तुम्ही लाखांमध्ये कमवू शकता.
1: अगदी बरोबर.
0: आणि मी नेहमी माझ्यापर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक महिलेला सांगते की तुम्ही ही जी चूक केली ना ती मी कधीच केली नाही. मी भले हजारांमध्ये कदाचित अमाऊंट भरली जी की माझ्यासाठी सुद्धा खूप मोठी अमाऊंट असते आणि तुमच्यासाठी सुद्धा ती कदाचित खूप मोठी अमाऊंट आहे बट ह्याच्यामधून एकदाच पैसे भरून मी आता खूप मोठ्या पदापर्यंत पोहोचलेली आहे.
1: बरोबर.
0: का? कारण की ते सगळं जेन्युइन आहे ते सगळं जेन्युइन शिक्षण आहे जे तुम्ही शिकता. बट 500 रुपयाचे कोर्सेस जर तुम्हाला लाखांपर्यंत पोहोचवत असेल तर ते कुठेतरी मला वाटतं स्कॅममध्ये आहे असं तुम्हाला समजायला पाहिजे की इतक्या कमीमध्ये जर इतकं मोठं जर आपल्याला मिसलीड केलं जातं किंवा काही अशा चुकीच्या कमिटमेंट दिल्या जातात सुरुवातीलाच ह्याला कुठल्याही महिलेने बळी पडू नये. कारण मलाही माहिती आहे एक महिला जिच्याकडे तिच्या स्वतःचे असे पैसे नसतात ती कुठून कुठून गोळा करून जेव्हा जमा करते तेव्हा ती या आशेनेच ते पैसे टाकत असते की नाही चला मी तरी काहीतरी करून दाखवेन. पण माझ्याकडे अशा अनेक स्त्रिया येतात ज्या नेहमी हेच सांगतात की ताई माझ्यासोबत आधी फ्रॉड झालेला आहे तर मला पुन्हा पैसे इन्व्हेस्ट करायला खूप जास्त भीती वाटते. आणि अशा महिलांना मी एकच गोष्ट सांगेन तुम्ही हे सगळं तपासून पाहिलं होतं का किंवा कंपनी किती लिगल आहे हे पाहिलं होतं का किंवा त्यांच्याकडून काही प्रूफ मागितले होते का? तर त्यांचं एकच उत्तर असतं नाही ताई आम्ही डायरेक्ट पैसे भरले. आणि तुम्ही कोणाला पैसे भरताय हे सुद्धा तुम्ही पाहत नाहीये सगळ्यात महत्वाची गोष्ट. का? कारण की त्यांचं शिक्षण कदाचित तितकं नसतं आणि हे असे जे स्कॅमर्स असतात ना हे अशाच लोकांना टार्गेट करतात.
1: बरोबर.
0: नेहमीच. त्यामुळेच मला असं वाटतं सोशल मीडियावर नक्कीच तुम्ही अशा संधींना शोधत राहा. मी हे नाही म्हणणार की मी जिथे काम करते तेच सगळ्यात बेस्ट आहे.
1: बरोबर.
0: पण असे जेन्युइन प्लॅटफॉर्म खूप कमी आहेत आणि ते जेन्युइननेस ओळखणं तुम्हाला खूप जास्त गरजेचं आहे जर तुम्हाला या स्कॅमना बळी पडायचं नसेल तर.
1: बरोबर. ही फारच उपयुक्त माहिती आहे मृदुलाजी. आज तुम्ही 300 पेक्षा जास्त महिलांना त्यांच्या कौशल्याच्या मार्फत कमाई करण्यासाठी गायडन्स करताय त्यांना मदत करताय. मग एखाद्या महिलेच्या आयुष्यात तुमच्यामुळे काही बदल झालाय का? म्हणजे एखादा विशेष आठवतो का तुम्हाला एखादा प्रसंग?
0: ऍक्च्युअली एक नाहीये माझ्याकडे अशा 50-100 स्टोरीज आहेत पण सगळंच मी इथे नाही शेअर करू शकणार आहे. जर तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचता आलं तर नक्कीच तुम्हाला तिथे पाहायला मिळतील ह्या सगळ्या स्टोरीज. ह्याच्यामध्ये आता आणखी एक गोष्ट जी मला सांगायची आहे माझ्या इथे असेही जॉब प्रोफेशनल आहेत अशा स्त्रिया ज्या जॉब करतायत जे एकत्र कुटुंबात सगळ्या गोष्टी सांभाळतात जबाबदाऱ्या सांभाळतात त्यांची मुलं सांभाळतात आणि तरी सुद्धा उरलेल्या वेळामध्ये म्हणजे जॉबमध्ये जो काही आपल्याला उरलेला वेळ मिळतो आपण टी टाईममध्ये बसतो अशा टाइममध्ये किंवा प्रवासात दरम्यान सुद्धा माझी एक जी रणरागिणी आहे ना ती शिकते आणि ती आता 8 महिन्यामध्ये 6 लाखापेक्षा जास्तची कमाई करून ती म्हणजे तिच्या जॉबपेक्षाही जास्त कमवते कदाचित या कौशल्यांमार्फत. तिच्या जॉबमध्ये ती 12,000 कमवते महिन्याला बट ह्या क्षेत्रात आल्यानंतर तिचं हे जे काही यश आहे ते मला असं वाटतं अशा अनेक स्त्रियांचं आयुष्य मी बदललेलं आहे आणि माझ्यासाठी हीच खूप समाधानाची गोष्ट आहे कारण ह्याचसाठी हा सगळा प्रवास सुरू झाला होता.
1: वा. पण एखाद्या महिलेला ना स्वतःचं कौशल्य माहिती नसतं तिला तिच्यामध्ये काय स्किल्स आहेत हे माहितीच नसतं तर अशा महिलेला

0: तुम्ही कुठून सुरुवात करायला सांगता?
1: तर प्रत्येक स्किल हे प्रत्येकासाठी बनलेलंच नाही आहे कदाचित, कारण मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा मला असं वाटलं होतं की कंटेंट क्रिएशन हे तुझ्यासाठी नाही आहे कदाचित, तू फक्त फ्रीलान्सिंगमध्ये एकतर अशा गोष्टी करू शकतेस जिथे तू चेहरा नाही दाखवू शकत, कारण जसं बाकीच्या लोकांना त्यांचं असतं की मी चांगली दिसत नाही आहे किंवा जसं तुम्ही म्हणालात मगाशी सुदैवाने त्या गोष्टी माझ्या बाबतीत नाही आहेत खऱ्या, पण मला कुठेतरी होतं एक हा प्रत्येक एका स्त्रीमध्ये असतं की मला कोणी हसेल का किंवा काही असं, बट जेव्हा मी सुरुवात केली होती ना त्यावेळेला मला एकच गोष्ट माहिती होती की आपल्याला हे करून दाखवायचे, करून दाखवायचे कुणासाठी, स्वतःसाठी, आपल्या बाळासाठी आणि इतर अशा स्त्रियांसाठी की ज्या आत्ता त्यांना खरंच खूप गरज आहे. आणि कदाचित जेव्हा हा मार्ग मी लोकांपर्यंत पोहोचवला त्यांना आवडायला लागलं आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी उलगडत गेल्या माझ्यासाठी सुद्धा आणि इतरांसाठी सुद्धा.
0: जर समजा म्हणजे आपण उदाहरण घेऊया की जर समजा हा प्लॅन तुमचा फेल गेला असता तर आज मृदुला सुर्वे कोण असत्या?
1: मृदुला सुर्वे घरात अडकून पडली असती, कदाचित तिला जॉबला जावं लागलं असतं, तिच्या बाळाला कोणाकडे तरी सोपवून किंवा मग जी बाळासोबत क्षण तिचे घालवू शकली नसती किंवा ती जॉबमध्ये सुद्धा टॉक्सिक एन्व्हायरमेंटमध्ये कदाचित जॉब करत असती आणि नंतर मग तोच सगळा स्ट्रेस घेऊन बाळासोबत येऊन पुन्हा रडली असती की मला हे नाही करायचंय, मला जॉब नाही करायचंय. पण आत्ताची जी महागाई बघता जॉब करणं आणि हे खूप म्हणजे मॅन्डेटरी झालेलं आहे. अनेक आईंना असं वाटतं, माझ्याकडे तर किती मेसेज येतात की ताई मला जॉब नाही करायचंय, मला जॉब मध्ये राहून सुद्धा हे अशी कौशल्य शिकायची आहेत. सो मी प्रत्येकाला एकच मार्गदर्शन करते की तुम्ही नक्कीच करू शकताय. म्हणजे माझा जर प्रवास पाहिलात तर मी इतकी अडचणींना मात करून जर करू शकते ना तर मला असं वाटतं प्रत्येक एक स्त्री करू शकते. म्हणजे जे आपण नवदुर्गा म्हणतो ना ते उगीचच नाही असं मला वाटतं. आणि हे जे सगळं सत्र चालू आहे आपलं हे त्याच मार्फत आपण लोकांना पोहोचवते की तुमच्यामध्ये शक्ती आहे ना ती कदाचित एका पुरुषामध्ये नाही आहे ग, त्याच्यामुळे तुला हे करायचंय आणि तू करून दाखवू शकतेस. आणि जेव्हा तू एक आई असतेस ना, माझ्या प्रत्येक एका स्त्रीला मी तेच म्हणते की तू फक्त कमजोर आहे असं तुला वाटतंय, पण तुझ्यातलं जे काही पोटेन्शियल आहे ना ते तू अजून फक्त आजमावून नाही पाहिलेस, ते एकदा आजमावून बघ. तुला कदाचित समजणार सुद्धा नाही की तू तुझ्या कल्पनेपेक्षा कुठे पुढे जाऊ शकते.
0: वा वा. आणि एक स्त्री जेव्हा आई होते तेव्हा ती अधिक ताकदवान होते असं म्हणतात, ते तुमच्याकडे बघून कळतंय. बाळ झाल्यानंतर तुमच्यातले कुठले गुण विकसित अधिक झाले असं वाटतं तुम्हाला?
1: सो मला असं वाटतं एक हळवं मन जे असतं बाईचं ते एक प्रकारे आलंच, बट त्याचसोबत जबाबदाऱ्या सुद्धा वाढतात. कारण जेव्हा एक बाळ येतं तेव्हा ते फक्त बाळ येत नाही, त्याच्यासोबत अनेक खर्च सुद्धा येतात, तितक्याच जबाबदाऱ्याही येतात आणि तेच रोलर कोस्टर एक जी राईड असते ती सुद्धा चालू होते. आणि ह्या वेळेला जेव्हा तुमच्या आजूबाजूला समजूतदार लोक असणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. माझ्या बाबतीत तरी ते आहे की मला इतकं काही प्रॉब्लेम नाही आहे की माझ्या आजूबाजूला कोणी असं वातावरण नाही किंवा काही, बट ह्या सगळ्याचा मी कधी माझ्यावर फरकच नाही पडून दिला. की अनेकांना तर हे सुद्धा अजून माहिती नाही की बाळ झाल्यानंतर मृदुलाने हे बिझनेस जो काही ती करत होती आधी ते नक्की करते का, हे अजूनही लोकांना माहिती नाही आहे. कारण अजूनही बरेच जण ब्लॉकलिस्ट मध्येच आहेत.
0: पण मला खरंच हा परत प्रश्न पडतोय की अहो नातेवाईक आपल्याला भेटतात कुठल्या ना कुठल्या समारंभात, त्यावेळी तुम्ही त्यांना कसं फेस करता?
1: आणखी एक गोष्ट जी मला सांगावीशी वाटते की अनेक नातेवाईक असे होते ज्यांनी सुरुवातीला मला सांगितलं होतं की हे सगळं जे तू करतेस ना हे सगळं वेस्ट ऑफ टाइम आहे, बघ तुझे पैसे वाया जातील. ठीक आहे, तू इतकी शिकली आहेस, तू इतकी हुशार आहेस, म्हणजे सगळे लोक मला तेच सांगतात 10वीत तुला 95% आले होते. सो मला असं वाटतं जेव्हा तुम्ही आयुष्यात एका अशा पडावावर असता ना जिथे तुमचे 10वीचे मार्क्स काय कुठलेच मार्कशीट तुमची क्षमता ठरवू शकत नाही किंवा तुमचं कॅलिबर ठरवू शकत नाही, आणि मग मी त्या लोकांना तेव्हा उत्तर नाही दिलं. बट मला असं वाटतं आज जर माझं युट्यूब चॅनल जर कोणी उघडून पाहिलं तर त्यांना प्रत्येक गोष्टीचं उत्तर मिळेल की तुम्ही जे बोललं होतं ते खोटं होतं. आणि मी कधीच कोणाला प्रत्युत्तर देत नाही, मी माझ्या कृतीतून ते प्रत्युत्तर देण्याची इच्छा ठेवते.
0: मला असं वाटतं की हॅशटॅग नवदुर्गामध्ये जिद्दी मृदुला सुर्वे हे नाव आम्ही टाकावं, कारण की खरंच हा तुमचा प्रवास तुमच्या जिद्दीवर सुरू आहे हे कळतंय. पण मृदुलाजी आपण कितीही म्हटलं तरी बघा, स्त्रियांच्या शरीराला काही मर्यादा असतात, त्या मी शारीरिक दृष्ट्या म्हणते, मानसिक दृष्ट्या त्या कोणालाच नसतात, ना पुरुषांना असतात ना स्त्रियांना असतात. पण जे निसर्गाने स्त्रीचं शरीर बनवलं आहे तर तेव्हा काही मर्यादा येतात, त्या मर्यादांना सुद्धा तुम्ही पार केलेला आहे. पण जेव्हा मानसिक दृष्ट्या कधी कधी आपण खचतो, नाही म्हटलं तरी कधीतरी वाटतं की आता खूप झालं, आता मला थोडंसं रडायला येत आहे किंवा मला माझं मन मोकळं करायला आजूबाजूला कोणी नाहीये, जरी बाजूला तुमचा नवरा असला तरी कधीतरी तुम्हाला असं वाटलंय का की नाही आता मला थोडं एकटं वाटतंय, किंवा बायकांच्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर मला

0: तरी सुद्धा त्यावेळी कसं सांभाळता स्वतःला?
1: आता हे अनेकांना विश्वास बसणार नाही, पण कदाचित मी ह्या गोष्टींसाठी सुद्धा कधी वेळ नाही वाया घालवला. मला आठवतच नाही की मी 2 वर्षात रडत बसलीये की हे तुझ्याकडून झालेलं नाहीये, किंवा हे तू करू शकत नाहीये, किंवा आता काय करायचं आयुष्यात. ह्याच्यासाठी नाही, कारण माझ्याकडे नेहमी काही ना काहीतरी काम असायचं. नेहमी म्हणजे आज सुद्धा माझी सवय आहे, मी रात्री झोपताना माझी उद्याची लिस्ट बनवून झोपते की उद्या मला काय करायचंय, आणि हे माझं सातत्याने 2 वर्षापासून चालू आहे. सो मला असं कधीच नसतं की मी खाली दिमाग शैतान का घर म्हणतो आपण, जे आजकाल अनेक बायकांचं असतं आणि त्याच्यामुळेच त्यांना कसं तरी होत असतं. आणि मला असं वाटतं जर तुमच्याकडे काहीतरी काम आहे ना, किंवा घर कामा व्यतिरिक्त अशी काही इम्पॉर्टंट कामं ज्याच्याने तुमच्या आयुष्यात बदल होणार किंवा तुम्हाला अशी काही नवीन ओळख मिळणार आहे, त्यावेळेला मला नाही वाटत की कुणाला कधी असं वाटेल. पण तरी कधी असं वाटलं तर नक्की तुम्ही असं आयुष्यात काय मिळवू शकताय, किंवा तुम्हाला एक्झॅक्ट कुठे पोहोचायचंय हे जरी आठवलं ना, तर मला असं वाटतं ते आपण त्या इमोशनमधून बाहेर पडू शकतो. मी नेहमी म्हणते की माझं जे मोटिवेशन आहे ते माझ्या डोळ्यासमोर वाढतंय, माझं बाळ.
0: बरोबर.
1: त्यामुळे मला कधी असं खचल्यासारखं होतच नाही, आणि तरी कधी मला 1% किंवा 0.1% जरी कधी वाटलं की मला एकटं वाटतंय किंवा मला हे जमत नाही किंवा होत नाहीये, तर मी माझ्या बाळाच्या चेहऱ्याकडे बघते की मी जो 5 महिने जो स्ट्रेस काढलेला आहे, फायनान्शियल स्ट्रेस काढलेला आहे, ती वेळ कधी माझ्या बाळावर येऊ नये. एक आई म्हणून असं कधीच नाही म्हणणार की त्यांना अनावश्यक गरजा सुद्धा त्यांच्या पूर्ण कराव्यात, पण ऍटलीस्ट आवश्यक गरजा तरी त्यांच्या पूर्ण व्हाव्यात ह्यासाठी सुद्धा त्यांनी कधी स्ट्रगल करू नये, एवढंच माझं म्हणणं असतं.
0: तुमच्या या जिद्दीला सलाम आहे मृदुलाजी. श्रोतेव, आता पुन्हा एकदा वेळ झालेली आहे एका सुंदर गीताची. या गीतानंतर आपली पुन्हा भेट होणारच आहे, तेव्हा ऐकत रहा FM Gold.

0: हॅशटॅग नवदुर्गा या मुलाखत विशेष मालिकेत आज आपण गप्पा मारतोय डिजिटल मार्केटर फ्रीलान्सर मृदुला सुर्वे यांच्याशी. आणि मृदुला जी, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे, हळूहळू आपण आपल्या कार्यक्रमाच्या सांगतेकडे सुद्धा वळत आहोत, तर आजच्या काळात ना बऱ्याच महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहायचंच आहे हे तुम्हाला सुद्धा जाणवलेलं आहे, कळलेलं आहे. पण काय होतं, अनेकदा कुटुंबाची संसाराची जबाबदारी किंवा कधी कधी त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाचीच कमी असते, नाहीतर मग सासरी सासरच्या लोकांकडून अमुक एक करिअर तू अजिबात करायचं नाही, आम्हाला चालणार नाही अशी एक त्यांची नकार घंटा असते, किंवा मग अपयशाची भीती असते. तर अशा महिलांना तुम्ही काय सल्ला द्याल?
1: सगळ्यात पहिली गोष्ट मी एकच सांगेन अशा महिलांसाठी की जर आज तुम्ही ज्या काही स्ट्रगलमध्ये आहात, मग भले मग ते तुम्हाला फॅमिलीकडून सपोर्ट नाही आहे किंवा तुम्हाला तुमच्या मिस्टरांकडून सपोर्ट नाही आहे किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे कोणी लोक आजूबाजूला आहेत त्यांच्याकडून जर सपोर्ट नाही आहे असं वाटतंय, तर तुम्ही एकटेच खूप आहात तुमच्यासाठी. म्हणजे फक्त तुम्ही एकदा ठरवा की तुम्हाला ॲटलिस्ट काय करायचंय. आणि असं नाही आहे की आपण ठरवलं आणि ते होतं, कारण की आपल्या आजूबाजूला जी लोक असतात त्यांच्यातून आपण बाहेर पडून सगळ्या गोष्टी नाही करू शकत. त्यांच्या इर्दगिर्द राहूनच आपल्याला या गोष्टी सगळ्या शिकाव्या लागतात किंवा कराव्या लागतात. आणि आत्मविश्वास केव्हा येतो, जेव्हा आपल्याकडे ते ज्ञान येतं की आपल्याला जिथपर्यंत पोहोचायचंय, तर ते ज्ञान माझ्याकडे जर आलं ना तर हळूहळू माझा आत्मविश्वास सुद्धा वाढेल आणि नंतर मला हे सुद्धा समजेल की मला कुठपर्यंत पोहोचायचंय. आणि आज जर एक आई अशी जिने शून्यातून सुरुवात केली होती पण आज ती ज्या पदापर्यंत पोहोचली आहे ना, तिथे पोहोचल्यानंतर आज कदाचित कोणाचकडे शब्द नाही आहेत की हिला काही बोलावं. सो मला असं वाटतं जेव्हा तुम्ही तुमचं एक यश पार करून दाखवताना आणि ते कष्ट

0: तुम्ही शांततेत करता ना, तेव्हा तुमचा यशाचा धिंगाणा हा सगळ्यांना गप्प करायला लावतो.
1: वा वा वा, तुमचा यशाचा हा फक्त धिंगाणा नाहीये तर तुम्ही तुमचा स्वतःचा एक वैयक्तिक इव्हेंट साजरा करता असं मला वाटतंय. तुम्ही असं सांगितलं की तुम्ही महिलांना कौशल्य शिकवता, तर ते तुम्ही ऑफलाईन शिकवता की ऑनलाईन शिकवता?
0: सगळंच ऑनलाईन. म्हणजे मी माझ्या घरातून, माझा ऑफिस सेटअप आहे जो मी तिथून सगळ्या मीटिंग्स घेत असते, आणि तिथून माझ्या सगळ्या ज्या काही रणरागिणी आहेत त्यांच्या घरात बसून शिकत असतात.
1: त्या तुमच्यापर्यंत कशा पोहोचतात? म्हणजे तुमच्या पेजद्वारे किंवा तुमच्या युट्यूबच्या व्हिडिओद्वारे?
0: युट्यूबच्या व्हिडिओद्वारे ते माझ्यापर्यंत पोहोचतात. व्हॉट्सअपवर आल्यानंतर त्यांना मी मार्गदर्शन करते की त्या कशा सुरुवात करू शकतात आणि ते सुद्धा त्यांचं आयुष्य कशा रीतीने बदलू शकतात. आता ज्या कोणी निर्णय घेतात त्या डेफिनेटली माझ्या कम्युनिटीचा पार्ट बनतात, जिथे मी स्वतः मराठीतून मार्गदर्शन करते आणि जिथे मी माझ्या आठवड्यातून असे काही पर्सनल सेशन्स घेत असते ज्याच्यामध्ये माझा जो काही पर्सनल स्ट्रॅटेजी आहे की ज्याच्याने माझी खूप जास्त ग्रोथ झाली आहे, किंवा आतापर्यंत मी काय काय अचीव्ह केलं, मी कसं लवकर अचीव केलं, हे सगळं मी माझ्या रणरागिणींना शिकवत असते. आणि त्यामुळे अनेक माझ्या रणरागिणी आयुष्यात खूप छान करतायत आणि त्यांचा आत्मविश्वास ज्या अगदी शून्यावर होत्या ना, त्या आता म्हणतायत ना की ताई तुझ्यामुळे आम्ही जेव्हा हा डिसिजन घेतला आणि आम्ही आमच्या आज बाळासोबत जे राहून हे तुझं सेशन अटेंड करतोय, कदाचित आज आम्ही जॉबवर असतो आणि कदाचित आज आम्ही जेवण बनवत असतो किचन मध्ये, आज आम्ही तुझं सेशन अटेंड करतोय त्यामधून साऱ्या गोष्टी शिकतोय आणि ह्यातून आमचा आत्मविश्वास सुद्धा वाढतोय आणि आमच्या आजूबाजूचे जे लोक आम्हाला सपोर्ट करत नव्हते ना ते सुद्धा आता सपोर्ट करायला लागलेत, कारण त्यांना सुद्धा जाणवतंय की असं काहीतरी शिकतेय जे कदाचित आज कोणी जास्त शिकत नाहीये.
1: मृदुलाजी, असं म्हणतात की जेव्हा एक स्त्री जेव्हा एक आई होते तेव्हा तिचा पुनर्जन्म होतो, आणि मला असं वाटतं की तुमच्या बाळाने जसं तुमच्या पोटात प्रवेश केलाय तेव्हापासूनच तुमचा हा एक नवा जन्म आपण म्हणू शकतो ना, की तुम्ही नव्याने उभ्या राहिलेला आहात. तर तुमच्या बाळाचा किती वाटा आहे तुमच्या प्रवासात, काय सांगाल?
0: भरपूर. म्हणजे कदाचित तोच काहीतरी करता धरता आहे कुठेतरी, मला असं वाटतं. माझं बाळ आता 1.5 वर्षाचं आहे, बट त्याच्याकडे आज सुद्धा जेव्हा मी पाहते ना तेव्हा मला एकच गोष्ट जाणवते की हे सगळं तुझ्यासाठी सुरू झालं होतं कदाचित, किंवा तू माझ्या गर्भात वाढत असताना कदाचित तूच मला ही सुबुद्धी दिली असावी काही असं काहीतरी करणं ज्याच्याने तू माझी इन्स्पिरेशन बनशील आयुष्यभरासाठी. आणि आज सुद्धा माझ्याकडे असं जेव्हा मला कधी वाटतं ना, जसं तुम्ही मगाशी प्रश्न विचारलात की तुम्हाला कधी खचल्यासारखं होतं का किंवा कसं वाटतं, तर त्यावेळेला मी एकच गोष्ट सांगेन की मला नेहमी वाटतं की माझ्या बाळाने ना इन्स्पिरेशन म्हणून कोणा दुसऱ्याला बघू नये, त्याची आईच त्याच्यासाठी इन्स्पिरेशन असावी आणि एक अशी ओळख जी आईने घरात राहून निर्माण केली ह्याच्यापेक्षा मोठं मला नाही वाटत काही असू शकतं एका आईसाठी, की ती तिच्या वेळेनुसार शिकतेय, तिच्या वेळेनुसार कमवतीये, ती तिच्या वेळेनुसार तिच्या बाळासोबत क्षण घालवतीये, ती तिच्या वेळेनुसार तिच्या फॅमिलीला सुद्धा टाइम देते. हे सगळं एका स्त्रीसाठी ड्रीम लाईफ आहे
1: ऍक्च्युली,
0: आणि ह्याच्यासाठी तुम्हाला कुठेही घराबाहेर पडावं लागत नाही, सगळं तुम्ही घरात राहून शिकू शकता तेही सुद्धा तुमच्या मोबाईलच्या द्वारे.
1: तुम्ही स्वतः तुमच्या बाळाचं रोल मॉडेल व्हावं हे किती मोठी गोष्ट आहे. मला याच्यामुळे ना जिजामातांची आठवण झाली, कारण की जिजामातांनी आपलं शिवाजीराजेंना घडवलं आणि त्यांच्यासाठी शिवाजी महाराजांसाठी कोण होतं तर प्रेरणास्थान म्हणून जिजामाताच होत्या. तर आणि तुम्ही रणरागिणी हा या शब्दाचा सुद्धा उल्लेख करताय, तर घराघरात जर का अशा रणरागिणी उभ्या राहणार असतील, अशा जिजाऊ आम्हाला दिसणार असतील, तर मला असं वाटतं की आपल्या महिला अजून सक्षम बनतील आणि नक्कीच त्या मिळू शकतील त्यांना काही हवं आहे ते,
0: नक्की
1: नाही का? पण तुमच्या कामाचा हा आता एवढा व्याप वाढत चाललेला आहे, तुम्ही आम्हाला खूप वेळा सांगितलं आतापर्यंत की तुम्ही एकही क्षण एकही सेकंद वाया घालवत नाही, पण आता हा एवढा कामाचा व्याप वाढता तुम्हाला असं वाटत नाही का की कोण एखादा मदतनीस असावा किंवा आहे का तुमच्याकडे की तुम्हीच करता
0: धरता? मी माझी कुठलीही टीम नाही हे मी नेहमी म्हणत असते, कारण आपण जे सोशल मीडियावर येतो ते अनेक असे लोक असतात जे तुमच्या सोशल मीडियाचा चुकीच्या पद्धतीने वापर करतात. सो म्हणून मी हे नेहमी माझ्या कमेंट सेशन मध्ये सुद्धा मेन्शन करते की माझी कुठलीही टीम नाहीये, मी सगळ्या गोष्टी एकटा मॅनेज करते. म्हणजे माझ्या बाळाला सांभाळणं, घर सांभाळणं, सगळ्या गोष्टी त्याच्या बघणं, आणि त्यात 1.5 वर्षाचं बाळ म्हटल्यावर ते खूपच जास्त लक्ष ठेवावं लागतं.
1: बरोबर.
0: त्यात माझ्या रणरागिणी ज्या काही आहेत माझ्या कम्युनिटीमध्ये ह्यांना सगळ्यांना गाईड करणं, सोबतच ज्या काही एन्क्वायरीज येतात त्यांना मार्गदर्शन करणं, त्याचसोबत कंटेंट शूट करणं, कंटेंट सगळं प्लॅन करणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त एका पॉईंट नंतर होतं असं की थकायला होतंय आता. पण शेवटी हेच आहे की आता गरज तर आहे, टीम नेमण्याची गरज आहे, पण असं वाटतं की नको, तो आपण कितपर्यंत स्वतःला पुश करू शकतो हे तरी बघूया.
1: बरोबर.
0: कारण त्याच्याने तुमचं कौशल्य वाढणारच आहे नक्कीच, आणि एक वेळ अशी येईलच की लवकरच माझी सुद्धा टीम असणार आहे आणि कदाचित ही मृदुला सुरू आहे तुम्हाला अशा ठिकाणी दिसेल की कदाचित तिने स्वतःने सुद्धा विचार केला नसेल की तिथपर्यंत पोहोचू शकेल.
1: वा, आणि ज्या पद्धतीने तुम्ही स्वतःवर काम करताय, जो विश्वास तुम्ही मिळवलाय त्या मार्गाने तुम्ही चाललाय, तुम्ही नक्कीच तो मिळवाल. मृदुलाजी, पुढच्या काही वर्षात तुम्हाला किती मोठं काम उभं

0: करायचंय. आणि आपल्याला आता ऐकत असणाऱ्या महिलांना तुम्ही कोणता एक संदेश देऊ इच्छिता?
1: सगळ्यात पहिली गोष्ट मला सांगायचं म्हटलं तर की मला येत्या 5 वर्षांमध्ये असं एक साम्राज्य उभं करायचंय माझं, ज्याच्यामध्ये भारतातल्या म्हणा किंवा या जगभरातल्या सगळ्या महिलांना मी अशा रीतीने स्वावलंबी करू इच्छिते की ज्यांना खूपच आत्मविश्वास त्यांचा कमी आहे किंवा ज्यांना असं वाटतं ते आयुष्यात आता काहीच करू शकत नाहीत. आणि मुळात माझं हे जे सुरुवात करण्याचा जो मोटिव आहे, मी नेहमी म्हणते की मी सुरुवातच यासाठी केली होती. फक्त मलाच पुढे जायचं नाही आहे, तर मला त्या सगळ्या स्त्रियांना घेऊन पुढे जायचं आहे ना, ज्या माझ्यासोबत काम करायला इच्छुक आहे आणि ज्या माझ्यासोबत शिकून त्यांना पुढे जायचं आहे. आता तुम्हाला जर आयुष्यात नक्कीच काहीतरी करायचं आहे आणि आत्मविश्वासाची कमी आहे, तर मी नेहमी सांगते की एक आई कधीच कमजोर नसते, फक्त तिची विचारसरणी कमजोर असते. एकदा तुमच्या विचारांवर काम करा, तुमच्या जे काही निर्णय तुम्ही आयुष्यात घेत आहे त्यावर थोडंसं लक्ष द्या, नक्कीच तुम्ही आयुष्यात खूप छान गोष्टी अचीव करू शकाल ज्या कदाचित तुमच्या कल्पनेपलीकडे असतात.
0: मृदुलाजी, तुम्ही वेळात वेळ काढून अगदी पुण्याहून इथे आलाय, तेही तुमच्या छान गोंडस 1.5 वर्षाच्या बाळाला सोबत घेऊन, आणि तुम्ही तुमच्या पतीसोबत इथे आलेला आहात, यातूनही तुम्ही असं दाखवता की तुमचं कुटुंब तुमच्या पाठीशी ठामपणे उभं आहे. आणि जेव्हा एखादं एक कुटुंब एका मृदुला सुर्वेसोबत उभं राहतं तेव्हा ती मृदुला सुर्वे काय करू शकते हे तुम्ही दाखवताय. तुमचा प्रवास एक गोष्ट अगदी ठामपणे सांगतो, अडचणी आपल्या वाट्याला येतात म्हणून प्रवास थांबवायचा नसतो, कधी कधी त्याच अडचणी आपल्याला आपली खरी ताकद ओळखून देतात. आजच्या या सकारात्मक संवादासाठी आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल मी आरजे सीमा निकम शिरोडकर आपले मनापासून आभार मानते. आणि तुमचं जे स्वप्न आहे की प्रत्येक महिला ही इंडिपेंडंट व्हावी, हे तुमचं स्वप्न आणखी अनेक महिलांपर्यंत पोहोचो या शुभेच्छा देते. धन्यवाद मृदुलाजी. तर श्रोते हो, आत्ताच आपण हॅशटॅग नवदुर्गा या मुलाखत विशेष मालिकेत कंटेंट क्रिएटर, डिजिटल मार्केटर, फ्रीलान्सर मृदुला सुर्वे यांच्याशी संवाद साधला. एका छानशा गीतासोबतच मी या मुलाखतीतून आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकली नवरात्री विशेष हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमाअंतर्गत कॉन्टेंट क्रिएटर मृदुला सुर्वे यांची सीमा निकम शिरोळकर यांनी घेतलेली मुलाखत.

श्रोत्याहो नमस्कार. 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. दुपारचे ठीक 12:05 झालेली आहेत आणि मंडळी आता कार्यक्रम सुरू होतोय रंजक सफर. रंजक सफरमध्ये मी आदिती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

देवी दर्शनाची लगबग सुरू झाली असेल. मंडळी, हल्ली ना सहलींचं आयोजन करणाऱ्या या ज्या कंपन्या असतात ना, त्यासुद्धा जवळपासच्या आपल्या भागामधल्या नऊ देवींच्या दर्शनाची सफर आयोजित करतात, खास नवरात्रीसाठी. बरं का? आता आपण तर प्रत्यक्ष एकत्र जाऊ शकत नाही, पण आकाशवाणीच्या माध्यमातून आज आपणही अशीच नवदुर्गांची सफर करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या नवदुर्गांच्या सफरीला.

मंडळी, मी जसं मगाशी म्हणाले की आपण देवींची सफर करणार आहोत, नवदेवींची, नवदुर्गांची सफर करणार आहोत, तर आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये आपली देवीची जी साडेतीन शक्तीपीठं आहेत ती अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत जागृत अशी देवस्थानं आहेत. तर त्यामधलं सगळ्यात पहिलं जे नाव घेतलं जातं ते आहे कोल्हापूरची महालक्ष्मी या देवीचं. आणि हे साडेतीन शक्तीपीठांपैकी पूर्ण शक्तीपीठ असं आहे आणि स्वयंभू अशी मूर्ती आहे आणि किरणोत्सव तिथला अतिशय प्रसिद्ध आहे ज्याच्यामध्ये सूर्याची किरणं थेट येऊन मूर्तीवर पडतात. आणि अनेक भाविक, अनेक भक्त आहेत की जे अगदी न चुकता दरवर्षी या अंबाबाईचं दर्शन घ्यायला जात असतात कोल्हापूरला. त्यानंतर दुसरं शक्तीपीठ आहे तुळजापूरची तुळजाभवानी. धाराशिव जिल्ह्यामध्ये जे तुळजापूर क्षेत्र आहे तिथे तुळजाभवानी आहे. आणि हिचं विशेष महत्त्व अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्य देवता अशी ही तुळजाभवानी आहे. प्रत्येक लढाईच्या वेळेला, प्रत्येक कठीण काळात, प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये शिवाजी महाराजांनी

असं वसलेलं हे देऊळ आहे आणि म्हणून त्याला सप्तशृंगी असं नाव पडलेलं आहे अशी मान्यता आहे. तर एरवी तर ज्यांची ज्यांची ही कुलदेवता असते ते तर आवर्जून भेट द्यायला दर्शन घ्यायला जातातच, पण नवरात्रांमध्ये या तिन्ही चारी ठिकाणी विशेष गर्दी बघायला मिळते, भक्तांचा ओघ तिकडे वाढलेला दिसतो. तर आज आपण देवीच्या अनेक रूपांची आणि देवीच्या वेगवेगळ्या ठिकाणांची सफर करतो आहोत, तर त्यामुळे प्रामुख्याने घेण्याची ही जी नावं होती, कारण ही आपली महाराष्ट्रामध्ये असलेली देवींची साडेतीन शक्तिपीठं आहेत.

मंडळी रंजक सफरमध्ये आपण सफर करतो आहोत नवदुर्गांची, आपल्या आसपासच्या महाराष्ट्रातल्या अशा देवतांची आपण सफर करतो आहोत. आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं होतं त्याप्रमाणे प्रश्नमंजुषा सुद्धा असणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला कुठेही उत्तर शोधायला जायची गरज नाही आहे, कारण आपण ह्या ज्या काही गप्पा मारतो आणि ही जी काही सफर चाललेली आहे त्यामधूनच तुम्हाला मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. तर त्यासाठी कार्यक्रम नक्की नीट आवर्जून शांतपणे ऐका बरं का. तर या गाण्यात जसं आपण एक उल्लेख ऐकला तो म्हणजे अंबाजोगाई. अंबाजोगाईची योगेश्वरी देवी जी आहे ती सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक कुटुंबांची कुलदेवता आहे आणि त्यामुळेच दरवर्षी तिथे जाऊन दर्शन घेणं, ओटी भरणं हा सगळा जो काही कार्यक्रम असतो हा बऱ्याच कुटुंबांकडून केला जातो. याशिवाय एकवीरा देवी जी आहे कारल्याची, लोणावळ्याची, ती सुद्धा अतिशय प्रसिद्ध असं क्षेत्र आहे. लोणावळ्याजवळ जो कारला ज्या लेण्या ज्या आहेत त्या लेण्यांच्या तिथे ते एकवीरा देवीचं मंदिर आहे. आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच कोळी बांधवांची खास करून ही कुलदेवता आहे आणि अगदी आवर्जून छान नटून थटून असे हे कोळी बांधव अगदी दरवर्षी नेमाने तिथे जात असतात. आपल्या अगदी जवळची एक म्हणायला गेलं तर मुंबईतली मुंबादेवी हे सुद्धा अतिशय प्रसिद्ध असं क्षेत्र आहे. या शहराचं जे नाव पडलं ते या देवीवरून देवीच्या नावावरूनच पडलंय अशी सुद्धा मान्यता आहे. याशिवाय वज्रेश्वरी ठाणा जिल्हा वसई च्या जवळपास तिथे वज्रेश्वरी देवीचं जे स्थान आहे तिथे गरम पाण्याच्या कुंडांसाठी अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण आहे. आणि पेशव्यांचे जे सेनापती होते चिमाजी अप्पा यांनी जेव्हा वसईचा किल्ला जिंकला त्याच्यानंतर या मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केलेला आहे असं सांगण्यात येतं. याशिवाय सातारा जिल्ह्यात वाईजवळ काळूबाई देवीचं देवस्थान आहे. मांडव देवी किंवा मांढर देवी असं म्हटलं जातं तिला आणि इथे सुद्धा लाखो भाविकांचं ते श्रद्धास्थान आहे आणि दरवर्षी तिथे लोकदर्शनासाठी जात असतात. शाकंभरी पौर्णिमेला इथे खूप मोठी जत्रा भरते आणि खूप प्रसिद्ध अशी मोठी जत्रा आहे या काळूबाईची. त्यानंतर पुण्यामधलं चतुःशृंगी देवीचं देऊळ सुद्धा तितकंच प्रसिद्ध आहे, जागृत देवस्थान आहे. सेनापती बापट रोड जो आहे पुण्यातला तिथे ते देऊळ आहे आणि एका डोंगराच्या कुशीत छान वसलेलं असं निसर्गरम्य असं छान देऊळ आहे. त्यानंतर महालक्ष्मी जे मुंबईत येऊन गेलेल्यांना किंवा मुंबईत राहणाऱ्यांना माहिती असेल महालक्ष्मीचं जे ठिकाण आहे तिथे स्टेशन सुद्धा आहे आणि अतिशय प्रसिद्ध असं हे देऊळ आहे. आणि या मंदिरामध्ये महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती या तिन्ही देवींच्या मूर्ती एकत्रितरित्या आपल्याला बघायला मिळतात.

मंडळी, आपली ही जी देवतांची नवदुर्गांची जी सफर सुरू आहे, तर त्यामध्ये आपण अनेक नावांचा उल्लेख केला. आपले अनेक श्रोते संपर्क साधून त्यांच्याकडून सुद्धा त्यांना माहिती असलेली अनेक ठिकाणं आपल्याला कळवत आहेत. अविनाश दिवेकर यांनी कळवलेलं आहे की कोकणातलं अडिवरे हे जे गाव आहे रत्नागिरीमध्ये अडिवरे, तर तिथे सुद्धा देवीचं एक खूप सुंदर देऊळ आहे आणि खूप नयनरम्य असं निसर्गरम्य असं छान ठिकाण आहे हे. आणि यानंतर मुंबईतल्या आपण काही देवतांचा उल्लेख केला, पण फक्त मुंबईतल्या नाही तर त्याबरोबर आपण इतरही देवतांचा त्यामध्ये उल्लेख देवींचा उल्लेख केला होता. पण मुंबईच्या परिसरामधल्या ज्या नवदुर्गा आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक अजून काही देवींचा उल्लेख करायचा राहिला आहे. तर त्यामधलं एक आहे मुंबा

देवी देऊळ आहे भुलेश्वरला, तर ही सुद्धा एक देवता आहे जी नवदुर्गांमध्ये मुंबईच्या परिसरातली जर का सफर करायची झाली तर त्यामध्ये नाव घ्यायलाच हवं असं. त्यानंतर मगाशी म्हटलं तसं आपलं महालक्ष्मी मंदिर आहे मुंब्रा, ठाण्यातलं जे मुंब्रा आहे तिथे मुंब्रा देवीचं एक देऊळ आहे. डोंगरांच्या डोंगर रांगा आहेत आणि तिथे 9 वेगवेगळ्या देवींच्या मूर्ती सुद्धा नवदुर्गा त्या ठिकाणी सुद्धा कोरलेल्या आहेत. तर हे सुद्धा अतिशय बघण्यासारखं ठिकाण आहे. त्यानंतर थोडं मुंबईपासून थोडं उपनगरांमध्ये जायचं म्हटलं तर विरार इथे जीवदानी माता मंदिर आहे आणि हे सुद्धा एक जागृत शक्तीपीठ मानलं जातं. उंच डोंगरावरती आहे आणि हजारो पायऱ्या चढून जावं लागतं. त्यानंतर जोगेश्वरीमधलं तर सगळ्यांना माहितीच असेल ऐतिहासिक पाषाण गुहांमध्ये स्थित असं हे जोगेश्वरी देवीचं देऊळ आहे आणि अतिशय प्राचीन असं हे काम आहे सगळं केलेलं. त्यानंतर बोरिवली इथे हरसिद्धी माता मंदिर म्हणून प्रसिद्ध महाकाल नगरीमधलं हरसिद्धी माता हे एक अतिशय प्रसिद्ध असं देऊळ आहे आणि महाकाल नगरी म्हणजे महाकाल नगरीची देवी असं तिचं प्रतिरूप मानलं गेलेलं अशी ही हरसिद्धी माता बोरिवलीची. त्यानंतर नवदुर्गा मंदिर कल्याण इथे जो मलंगगड आहे तो सुद्धा अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे आणि तिथे 100 ते 200 वर्ष जुनं असं हे नवदुर्गा देवी मंदिर सुद्धा आहे. आणि मगाशी जसं मी उल्लेख केला होता तसं वज्रेश्वरीचं जे देऊळ आहे भिवंडी वसईच्या आसपासचं ते सुद्धा मुंबईतल्या नवदुर्गांमध्ये येऊ शकतं. आणि अजून एकविरा देवीचं देऊळ अर्थातच मगाशी मी उल्लेख ह्याचाही केला होता तर हे सुद्धा मुंबईतल्या नवदुर्गा करायच्या असतील तर त्यामध्ये याचा समावेश करायला अजिबातच हरकत नाही, नाही का मंडळी? आपण असाच अशीच ही सफर अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत. पण आता मला असं वाटतंय की थोडे प्रश्न मंजुषेची वेळ आलेली आहे तर मी पहिला प्रश्न विचारून ठेवते आणि त्यानंतर आपण गाणं ऐकूया म्हणजे तुम्हाला उत्तर द्यायला फुरसत मिळेल, वेळ मिळेल, नाही का? तर पहिला प्रश्न आपला असा आहे की आदिमाया अंबाबाई हे मगाशी मी गाणं जे ऐकवलं देवीच्या शक्तीपीठांचं वर्णन करणारं गाणं आहे तर ते गाणं कोणत्या चित्रपटामधलं आहे हे तुम्ही माझ्यापर्यंत पोचवायचं आहे. आदिमाया अंबाबाई हे गाणं कोणत्या चित्रपटामधलं आहे हे तुम्ही माझ्यापर्यंत पोचवायचं आहे. आणि आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35 आणि मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी अर्थातच 022 हा एसटीडी कोड आहे.

मंडळी, नवदुर्गांचा आपण नवदुर्गांची आपण सफर करतोय आणि आपल्या मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या नवदुर्गांविषयी बोलतोय. तर नवदुर्गां नवरात्रीमध्ये जी दुर्गेची नऊ रूपं मानली जातात, तर त्यांची जी खरी नावं आहेत ती आता मी तुम्हाला सांगणार आहे, जी आपल्या धर्मशास्त्रानुसार नऊ दिवसांमध्ये आपण ज्या आदिशक्तीच्या नऊ रूपांचं पूजन करतो, त्यांची पूजा करतो, तर त्यांची नावं काय आहेत? तर शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री ही त्या नऊ दुर्गांची नवरूपातली नऊ रूपातली जी देवी आहे त्यांची ही नावं आहेत सगळी, बरं का? आणि आपण नवरात्रांमध्ये नऊ दिवस अगदी जी मनोभावे पूजा अर्चा करतो ती याच प्रत्येक एक एक दिवसाचं एक एक रूप मानून त्यांची आपण पूजा करतो. मंडळी, प्रश्न मंजुषेमधला पहिला प्रश्न मी असा विचारला आहे की आदिमाया अंबाबाई हे देवीच्या शक्तीपीठांचं वर्णन करणारं जे गाणं आहे ते कोणत्या चित्रपटामधलं आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे. आपल्या अनेक श्रोत्यांनी संपर्क करून उत्तर बरोबर कळवलेलं आहे. आता मी एक गाणं लावते आणि ते गाणं झाल्यानंतर मी उत्तर सांगते. तुम्ही पुन्हा अजूनही ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रयत्न करू शकता उत्तर देण्याचा. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35 आणि मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी 02 हा एसटीडी कोड आहे.

मंडळी, आज नवरात्रीतल्या नऊ रुपांविषयी आपण बोललो आणि आपला प्रश्नमंजुषेमधला पहिला प्रश्न मी असा विचारला होता की आदिमाया अंबाबाई हे देवीच्या शक्तीपीठांचं वर्णन करणारं गाणं कोणत्या चित्रपटामधलं आहे आणि आपल्या अनेक श्रोत्यांनी त्याचं योग्य उत्तर कळवलेलं आहे. तर त्याचं योग्य उत्तर असं आहे की थोरली जाऊ हा जो 1983 प्रदर्शित झालेला चित्रपट होता त्या चित्रपटामधलं हे गाणं होतं. आणि ज्या श्रोत्यांनी योग्य उत्तर दिलंय त्यांची नावं मी सांगते. दीपाली विचारे, पंकज मोहोड, अरुण गावकर, नीलम राणे, दीपा पालकर, संजय गांधी, मंगला शेठ, शेखर जळगावकर, शुभलक्ष्मी मस्तकार, वैदेही बेर्डे, तेजसी काळे, माधुरी पोटे, प्रिया पांढरपट्टे, मुग्धा ललित आणि माधवी जोशी या सगळ्यांनी या प्रश्नाचं उत्तर अगदी योग्य माझ्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. तर त्याबद्दल त्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. आणि आता याबरोबरच आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळायची सुद्धा वेळ झालेली आहे. दुसरा प्रश्न अगदीच सोपा आहे, अगदी म्हणजे अगदीच सोपा आहे. आणि ज्यांनी कोणी कार्यक्रम सुरुवातीपासून ऐकला असेल त्यांना तर या प्रश्नाचं उत्तर अगदी लगेच देता येईल. प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामधल्या 3.5 शक्तीपीठांपैकी अर्ध पीठ कोणतं. महाराष्ट्रामध्ये जी 3.5 शक्तीपीठ देवीची मानली जातात त्यामधलं अर्ध पीठ कोणतं हे तुम्ही माझ्यापर्यंत पोचवायचं आहे. अर्थातच आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 34 आणि 4515 41 35 आणि मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी 022 हा STD कोड आहे. आपलं उत्तर लवकरात लवकर माझ्यापर्यंत पोचवा.

मंडळी प्रश्न असा विचारला होता की साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध पीठ कोणतं, आणि त्याचं उत्तर आहे नाशिक जिल्ह्यामधलं वणी इथे असलेलं सप्तशृंगीचं जे स्थान आहे ते साडेतीन शक्तीपीठांमधलं अर्ध पीठ मानलं जातं. आणि याचं योग्य उत्तर आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे रुपाली टपाल, तेजसी काळे, दीपा पालकर, मुग्धा ललित आणि दीपाली विचारे यांनी. त्या सगळ्यांचे खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. आणि मंडळी, याबरोबरच आता रंजक

ऑफरमध्ये आणि आजच्या दिवसापुरती तुमची रजा घ्यायची वेळ जवळ आलेली आहे. अर्थातच आपली भेट यानंतर पुन्हा पुन्हा होतच राहील, पण तोपर्यंत हसत रहा, आनंदी रहा, आपली आणि आपल्या सुहृदांची काळजी घ्या आणि मला आदिती काळेला निरोप द्या. नमस्कार.

0: साथ आया हूं
1: वो है पावर टू एम्पावर।
2: 21व्या शतकात तंत्रज्ञान, माहिती, ज्ञान आणि नवोन्मेष हे सामर्थ्याचे महत्वाचे स्रोत बनले आहेत। भारताची क्षमता इतर देशांसाठीही संधींची नवी दालनं खुली करेल, यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केली। केरळम, तमिळनाडू, सिक्कीम, ओदिशा, कर्नाटक आणि उत्तराखंड या राज्यांसाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत। सिक्कीमचे विद्यमान राज्यपाल ओम प्रकाश आता केरळमचे, तर केरळमचे विद्यमान राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आता तमिळनाडूचे राज्यपाल असतील। दुष्यंत गौतम सिक्कीमचे, ब्रिजमोहन राम ओदिशाचे, डॉ सुधा यादव कर्नाटकच्या, तर डॉ ढाल सिंह बिसेन उत्तराखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले आहेत। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2026-27 या वर्षात भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन दर अर्थात GDP दर 7% वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे। जुलै 2026 हा दर 6.4% होता। जागतिक आर्थिक आउटलुक अहवालात अस्थिर जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत अनुमानापेक्षा वेगानं आर्थिक प्रगती करत असल्याचं नमूद केलं आहे। जागतिक स्तरावर इंधनाच्या किमती वाढत्या असल्या तरी देशांतर्गत मजबूत मागणी आणि सेवा क्षेत्रातली प्रगती यामुळे GDP दरात वाढ झाल्याचंही यात म्हटलं आहे। नवी दिल्ली इथं आज बीमस्टेक अर्थात बंगालच्या उपसागरातल्या बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठीच्या उपक्रमाची पहिली गृहमंत्रीस्तरीय बैठक होत आहे। ही ऐतिहासिक बैठक दहशतवाद, आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी, अंमली पदार्थांची तस्करी, कट्टरतावाद, मानवी तस्करी, बेकायदेशीर आर्थिक व्यवहार आणि सायबर धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी सदस्य देशांचा सामूहिक निर्धार अधोरेखित करते, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे। ठोस समन्वयाच्या माध्यमातून अधिक सुरक्षित, मजबूत आणि संरक्षित बीमस्टेक क्षेत्र उभारण्यासाठी सर्व सदस्य देश वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं। बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावरच्या आणि परिसरातल्या देशांमध्ये आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य वाढवणं हे या संघटनेचं उद्दिष्ट आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली। या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत। जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे। सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणत आहे। यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेविषयी।
3: सन 2016 सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश गरीब कुटुंबातील महिलांसाठी स्वयंपाकाचं स्वच्छ इंधन ही प्रतिष्ठेची, आरोग्याची आणि समान संधीची बाब बनवणे हा होता। LPG केवळ मध्यमवर्गीयांची सोय म्हणून न पाहता या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर देण्यात आलं। यामुळे लाखो कुटुंबांना सरपण, शेणाच्या गोवऱ्या आणि इतर प्रदूषणकारी इंधनांपासून दूर नेण्यास मदत झाली। तसंच घरातल्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवण्यासही वाव मिळाला। यंदा मे पर्यंत गरीब कुटुंबातील महिलांना 10.50 कोटी अधिक मोफत LPG कनेक्शन्स देण्यात आली होती। या योजनेचा विस्तार इंधनाच्या निरंतर वापराला प्रोत्साहन देण्याच्या दिशेनेही झाला। याचे फायदे केवळ स्वयंपाकघरापुरते मर्यादित नसून स्वच्छ इंधनामुळे घरातील वायू प्रदूषणाचा धोका कमी होतो, तर सरपण गोळा करण्यात जाणारा वेळ वाचल्याने महिलांना शिक्षण, मोबदला मिळवून देणारे काम आणि उत्पन्न वाढवणाऱ्या उपक्रमांसाठी अधिक संधी उपलब्ध होतात।
2: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि SIR विरोधात दिल्लीत झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्ल बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज ही सुनावणी होणार होती, पण न्यायमूर्ती मोहना यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली। आंदोलनादरम्यान महिला पत्रकारांवर पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या कथित प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर रहावं असं आज पीठानं सांगितलं। मेट्रो सेवा आणि रेल्वेबद्दल 9 ऑक्टोबर रोजी न्यायालय

0: न्यायालयानं दिलेल्या आदेशांच्या पालनासंदर्भातला अहवाल सादर करण्याचा वेळही पीठानं वाढवून दिला. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा 2023 आव्हान देणाऱ्या याचिकेवरही न्यायालयानं नोटीस बजावली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कथित अवमानकारक टिप्पणी केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधातल्या फौजदारी अवमान प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली आहे. हे प्रकरण रद्दबातल ठरवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या राहुल गांधींच्या याचिकेवर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती अपरेश कुमार यांनी राज्य सरकारला नोटीस बजावली असून 4 आठवड्यांच्या आत उत्तर मागवलं आहे. मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या निकषात बसणाऱ्या दहशतवादी कृत्यांचा समावेश या संदर्भातल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय करारात करावा अशी मागणी भारतानं संयुक्त राष्ट्रात केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या 6व्या समितीच्या बैठकीत बोलताना भारताच्या प्रतिनिधी आर मैथिली यांनी ही भूमिका मांडली. नागरिकांचं संरक्षण, गंभीर गुन्ह्यांसाठी जबाबदारी निश्चित करणं आणि राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा आदर राखणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर आरोपींच्या अधिकारांचा आणि पीडितांच्या हिताचाही आदर केला पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं. हा करार 2028 होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत स्वीकारला जाईल अशी अपेक्षा आहे. सीजेपीचे सौरव दास आणि आशुतोष रांका यांना आज सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलं. दिल्ली इथं जंतर मंतर या ठिकाणी आंदोलनासाठी पोचलेल्या या सीजेपीच्या नेत्यांबरोबर अजिंक्य शिंदे यालाही अटक केल्याची माहिती अभिजित दिपके यांनी आपल्या समाजमाध्यमांवरच्या संदेशातून दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताची प्रगती सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती. मुख्य निवडणूक आयुक्त आणि एसआयआर विरोधात झालेल्या आंदोलनांबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली. आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या निकषात बसणाऱ्या दहशतवादी कृत्यांचा समावेश या संदर्भातल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय करारात करावा अशी भारताची संयुक्त राष्ट्रांकडे मागणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: रंग का रंग जमा हो चकाचक हिरलो पान चबाय आ हरि.

नीला भागवत यांनी गायलेला राग मुलतानी श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमची साथ जयंत फडके यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.